भसरिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि
डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्लसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम. सर्वेपि सुखिनः सन्ति.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, भाद्रपद कृष्ण पंचमी, अर्थात 1 ऑक्टोबर 2026. आजचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र. आज षष्ठी महालय आहे. डफळापूर तालुका जत इथल्या श्री मैराळ स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भाव आणि अभाव यांची जाणीव ही आपल्या स्वभावावर अवलंबून असते हे जो मनपूर्वक जाणतो तोच पुरुष निर्विकार आणि क्लेशरहित होऊन शांती प्राप्त करतो. विज्ञानाचा सारा प्रवास आणि शोध ही जड प्रकृतीशी संबंधित आहे. विज्ञान हे जडपदार्थांनाच अंतिम स्वरूप मानतं. ह्या जडपदार्थाचं विश्लेषण करत आणि त्याचा अभ्यास करत मनुष्य विद्युत शक्तीपर्यंत पोहोचला. हे विद्युत शक्तीचंच चैतन्य विज्ञानाला माहिती आहे, कारण ही विद्युत शक्ती पदार्थातून निर्माण होते आणि पदार्थालाच विज्ञान मूलतत्व मानतं. परंतु अध्यात्म या पदार्थ आणि पदार्थजन्य विद्युत शक्तीच्या पलीकडल्या एका चैतन्याशी संबंधित आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जड आहेत तशीच विद्युत जड आहे, पण पदार्थ आणि विद्युत हे त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपे आहेत. तिचीच ही नाना अगणित असंख्य अशी रूपं आहेत. या साऱ्या जगाचे सर्व व्यवहार कार्य त्या परमचैतन्यामुळे होत असतात. ते परमचैतन्य आत्मा आहे, पण ते करता नाही. ते निर्विकार आणि शुद्ध आहे, परंतु त्याचं अस्तित्व जरुरीचं आहे, कारण त्या चैतन्याच्या अभावात शिवसुद्धा शव म्हणजे प्रेत होतं. मनुष्याचं जिवंतपण हरवून तो मृत होतो. सृष्टीत जिथे जिथे गती आहे, विकास आहे, प्रवाह आहे, सातत्य आहे, ते सर्व या आत्म्याचं चैतन्य स्वरूप आत्म्याच्या प्रभावामुळे आणि अस्तित्वामुळे आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळेच समुद्रात भरती ओहोटीचं वादळ निर्माण होतं, ज्याप्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो, त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने उपस्थितीने चैतन्य सत्ता प्रकृतीला कार्य करण्यास सहाय्यभूत होते. त्या कार्याचा प्राण चैतन्य सत्ता असते, पण स्वतः चैतन्य मात्र अकर्ता आहे. हा आत्मा नित्य आहे, चैतन्यमय आहे. आत्मा निर्विकार आहे आणि प्रकृती विकारशील आहे. अष्टवक्र स्वामी प्रतिपादन करतात की भाव आणि अभाव हे विकार सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात, कारण प्रकृतीचा स्वभाव विकारशील आहे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 1 ऑक्टोबर. उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हाच मुख्य भाग आहे. उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचं महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावं म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे, बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचं प्रेम वाढीला लागावं हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणं, गोड खाणं, फराळ करणं या सर्व गोष्टी मागचं दुःख विसरण्याकरता म्हणून आहेत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्र, पूजा पठण इत्यादी सर्वांचं कार्य भगवंताचं प्रेम मिळवणं हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणजे हवे नको पण नाहीसं होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचं प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असं म्हणतो, पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होणार? तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका. देव कधीही कोणाचं वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारत नाही, भगवंताचं नाम तुम्ही मनापासून घेतच नाही, इथंच आपलं सर्व चुकतं. तेव्हा गोंदवल्याला आल्यासारखं रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझं प्रेम आम्हाला दे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचं प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे. या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा. मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम, आणि जिथे नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्या पुढेच उभा आहे. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. श्रीराम

ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं. स्वर आहे अजित कडकडे.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। काशी क्षेत्री एक शास्त्री बुवा राहत होते। ते उत्तम ज्योतिषी होते। त्यांची श्री दत्तात्रेयाची उपासना होती। अनेक वर्ष त्यांच्या पोटी संतान नव्हतं, त्यामुळे ते खूप दुःखी होते। श्री दत्तात्रेयाची उपासना एके दिवशी अचानक फळाला आली, त्यांना मुलगा झाला। शास्त्री बुवांना खूप आनंद झाला। श्री दत्तकृपेने मुलगा झाला म्हणून त्यांनी मुलाचं नाव दत्तात्रय ठेवलं। मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला। तो 10 वर्षांचा झाला तेव्हा शास्त्रीबुवांनी आपल्या मुलाची कुंडली मांडली आणि त्यांना धक्काच बसला। मुलाची आयुर्मर्यादा अवघी 14 वर्षांची होती। शास्त्रीबुवांनी एका सत्पुरुषाला यासंबंधी विचारलं तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, अक्कलकोटला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ आहेत, त्यांची सेवा करा। स्वामी प्रसन्न झाले तर मृत्युयोग टळेल। शास्त्रीबुवा काशीहून निघाले आणि बायको मुलाला घेऊन एके दिवशी अक्कलकोटला येऊन पोहोचले। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचंही हृदय आनंदाने अतिशय भरून आलं। तिघांनीही स्वामींची मनोभावे पूजा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की आता अक्कलकोटातच राहायचं, स्वामींच्या नित्य सेवेत राहायचं। एके दिवशी सकाळी हे तिघे स्वामींच्या दर्शनाला आले, वाकून नमस्कार केला। स्वामींच्या भोवती खूप भक्त मंडळी होती। इतक्यात काय झालं तर तो मुलगा अचानकपणे थरथर कापू लागला। त्याच्या तोंडात फेस जमा झाला आणि तो धाडकन खाली कोसळला। यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता। दोघेही धाय मोकलून रडू लागले। शास्त्रीबुवा म्हणू लागले, स्वामी, आमच्या मुलाचं भविष्य मला ठाऊक होतं, म्हणून तर आम्ही आपल्या सेवेत आलो। स्वामी म्हणाले, काळे तिळ घेऊन या। तेव्हा शास्त्रीबुवा चमकले। स्वामींनी काळे तिळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ जवळ आली ह्याची शास्त्रीबुवांना खात्री झाली। स्वामी चरणी मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्रीबुवांच्या मनात चमकली, म्हणून ते चटकन म्हणाले, मुलाचा मृत्यू टाळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो होतो। दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवा। स्वामी पुन्हा म्हणाले, तीळ आणा, साखर आणा। शास्त्रीबुवांनी स्वामी आज्ञेचं पालन केलं। स्वामी परब्रह्म आहेत ह्याची त्यांना खात्री होती। स्वामींनी तीळ आणि साखर मुलाच्या तोंडात घातले आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला। त्याचा मृत्यू टळला होता। स्वामींनी मृत्यूदूतांना समोरच्या म्हाताऱ्या बैलाकडे पाठवलं आणि त्या क्षणी तो बैल आचके देत गत प्राण झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आकाशातले ग्रह आपण कुंडलीत मांडतो, परंतु सत्पुरुष अवतारी पुरुष कुंडलीतल्या ग्रहांचे मार्ग बदलू शकतात। त्यासाठी तुमच्यापाशी पूर्वपुण्य हवं, नामस्मरण हवं, श्रद्धा हवी, तर तुमची कुंडली बदलते। म्हणून तुम्ही अखंड नामातच दंग रहा। स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवा म्हणजे स्वामी तुमच्यावर अखंड कृपादृष्टी करतील।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणामध्ये यानंतर तीर्थ महात्म्य हा विषय आलेला आहे. सूतजी म्हणाले, सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असं गंगा तीर्थ आहे. या गंगेची तीन स्थानं सोडून इतर सर्वत्र तिचं दर्शन होतं. ही तीन स्थानं म्हणजे हरिद्वार, प्रयाग आणि गंगासागर संगम होय. प्रयाग हे महत्त्वाचं तीर्थ आहे आणि मृतात्म्यांना मुक्ती देणारं तीर्थ आहे. कुरुक्षेत्र हे देखील परमोत्तम तीर्थ आहे. या तीर्थावर दान धर्म करणारा माणूस मुक्ती आणि भुक्ती दोन्हीही मिळवतो. द्वारकापुरी अत्यंत रमणीय तीर्थ आहे, तर केदारतीर्थ सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारा आहे. याशिवाय कांचापुरी, तुंगभद्रा, श्रीशैल, रामेश्वर अशी अनेक श्रेष्ठ तीर्थ आहेत. या सर्व तीर्थांमध्ये केलेलं स्नान, दान, तप, पूजा, श्राद्ध, पिंडदान आदी कर्म अक्षय होतात. गोदावरी नदी महान तीर्थस्वरूप अशी नदी आहे, तर पयोष्णी ही उत्तम वर देणारी नदी आहे. ही सर्व तीर्थ सर्व प्रकारच्या पापांना शुद्ध करणारी आणि मोक्ष देणारी आहेत. ब्रह्मध्यान म्हणजेच एकांत जागेत एकाग्र चित्ताने ब्रह्माचं चिंतन करणे, हेही एक श्रेष्ठ तीर्थ मानलं गेलं आहे. आपल्या संपूर्ण इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवणं हे देखील एक प्रकारचं तीर्थच आहे. इंद्रियांना काबूत ठेवणं हे श्रेष्ठ तीर्थच गरुड पुराणाने सांगितलंय. तसंच आपल्या भावनांचं उदात्तीकरण करणं हे देखील महान तीर्थ आहे. जो मनुष्य सर्वांनाच ब्रह्ममय मानतो त्याची दृष्टी आणि बुद्धी यात अतीर्थ अर्थात विकारी असं काहीच नाही. सर्व नद्या, सर्व पर्वत देवांच्या कृपेने पवित्र आणि तीर्थस्वरूप झालेली आहेत. गंगाद्वार, कुशावर्त, विंध्यक इत्यादी ठिकाणी स्नान करणाऱ्या मनुष्याला या दुनियेत पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. अर्थात तो जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो, त्याला संपूर्ण मोक्ष मिळतो. यानंतर गरुड पुराणामध्ये गया या तीर्थाचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. ब्रह्मदेव व्यासदेवांना म्हणाले, सर्व तीर्थांमध्ये परमेश्वर स्वरूप आणि सर्वश्रेष्ठ असं गयेचं महात्म्य आहे. हे तीर्थ जगातल्या सर्व सुखांचा प्रत्यय देणारं तसंच जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त करणारं असं तीर्थ आहे. जो मनुष्य या तीर्थावर यज्ञ, याग, श्राद्ध, पिंडदान आणि स्नान करतो तो स्वर्गात आणि ब्रह्मलोकात स्थान मिळवतो आणि त्याला परत नरकात जाण्याचा त्रास होत नाही. भगवानाने 5 कोस विस्तार असणारं गया तीर्थ ब्राह्मणांना दिलं तेव्हा ब्राह्मण भयंकर चिडले. त्या ब्राह्मणांना 3 पिढ्यापर्यंत विद्या आणि धन दौलत मिळणार नाही असा शाप होता. असा शाप मिळाल्याने ब्राह्मणांनी ब्रह्मदेवाला विनंती केली तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांना असा उशाप दिला की जे अत्यंत पुण्यवान असे लोक गयेमध्ये श्राद्धविधी करतील त्यांना ब्रह्मलोक प्राप्त होईल. त्या लोकांकडून माझी पूजा केली जाईल आणि आपल्या ब्राह्मण लोकांची देखील ते पूजा करतील. मुक्तीचे 4 प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे ब्रह्मज्ञान, गया तीर्थात श्राद्ध, गायीच्या गोठ्यात मरण आणि कुरुक्षेत्रात निवास. गयेमध्ये श्राद्ध केल्याने वाईट मृत्यू येणारा माणूस मुक्त होऊन जातो. गया तीर्थात पिंडदान केल्याने मनुष्य जे फळ मिळवतो त्याचं वर्णन मी 1000 वर्ष सांगू लागलो तरी काळ पुरणार नाही. अर्थात थोड्या वेळात सांगण्यास मी असमर्थ आहे इतकं त्याचं महत्त्व आहे असं ब्रह्मदेवांनी व्यासदेवांना सांगितलं. यानंतर गरुड पुराणामध्ये गयेच्या तीर्थमहात्म्याविषयी अजून सविस्तर वर्णन आलं आहे. गयेचं क्षेत्र 5 कोस विस्तारलेलं आहे आणि गयेचं शिर 1 कोस आहे. या ठिकाणी देवांमध्ये श्रेष्ठ असा भगवान जनार्दन त्याचं निवासस्थान आहे. या पितामह देवाच्या दर्शनाने
माणूस सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती प्राप्त करतो. निरामय लोक अर्थात स्वर्गाची प्राप्ती करतात आणि त्यांना या जगात परत जन्मास येण्याचं कारणच उरत नाही. गयेमध्ये जो ब्राह्मणाची पूजा करतो तो माणूस ब्रह्मलोक सहज प्राप्त करतो. प्रातःकाळी जो मनुष्य गायत्री मातेचं ध्यान करतो तो देवांच्या पूजेचं फल प्राप्त करतो. सत्कार्य करणारे थोड्याच अवधीत बरंच पुण्य प्राप्त करतात. असे लोक आपल्या 21 पितरांना ब्रह्मलोकाचं पुण्य प्राप्त करून देतात. म्हणूनच या भूमंडळात गयाक्षेत्र परमपुण्यमय आहे आणि गयेचं शीर त्यात परमश्रेष्ठ आहे. गयेमध्ये असं एकही स्थान नाही की जे तीर्थरूप नाही. 5 कोस व्यासाच्या या तीर्थामध्ये पिंडदान करणारा मनुष्य अक्षय अशा पुण्याला प्राप्त होतो. गयेसारख्या ठिकाणी एक वेळा पिंडदान केलं तरी त्या माणसाला दुर्लभ असं काहीही नाही. जो मनुष्य कृष्ण आणि शुक्ल या दोन्ही पक्षात गयाक्षेत्रात राहतो तो देखील आपल्या 7 कुळांना पवित्र करतो. यानंतर गयेमध्ये तीर्थकर्तव्य काय आहे त्याविषयी गरुड पुराणामध्ये माहिती आली आहे. ब्रह्मदेव म्हणतात, गयेला जाणाऱ्या मनुष्याने प्रथम शास्त्रशुद्ध श्राद्ध करावं आणि नंतर कापट वेश धारण करून संपूर्ण गाव प्रदक्षिणा करावी. गयाक्षेत्राला जाणाऱ्या मनुष्याने उपवास, मुंडन आदी वाटेत येणाऱ्या तीर्थांमध्येच करावं. गयेच्या ठिकाणी श्राद्धविधी रात्री करावे. पिंडादी कार्य करणाऱ्याने तिथे अशी प्रार्थना करावी की सर्व देवांनी इथे यावं, रक्षण करावं आणि माझे जे पितरगण आहेत त्यांना पिंड देण्यासाठी मी इथे आलो आहे. पहिल्या दिवशी असं कार्य करावं. दुसऱ्या दिवशी धर्माख्य आणि मतंग या नदीमध्ये पिंडदान करावं. असं केल्याने मनुष्य वाजपेय यज्ञाचं फल प्राप्त करतो. ब्रह्मतीर्थात स्नान आणि पिंडदान केल्याने मनुष्य राजसूय, अश्वमेध या दोन्ही यज्ञांची फलप्राप्ती करतो. तिसऱ्या दिवशी ब्रह्मसदनात जाऊन स्नान, तर्पण इत्यादी कार्य करावं. चौथ्या दिवशी फल्गुतीर्थामध्ये जाऊन स्नान आणि देवादिकांना तर्पण करावं. सूर्य, चंद्र आणि कार्तिकेय यामध्ये केलेलं श्राद्ध अक्षय होतं. काही ठिकाणी आईचं स्वतंत्र श्राद्ध करावं आणि बाकीच्या ठिकाणी मात्र पतीबरोबर श्राद्ध कर्म करावं. रुद्रपादाला स्पर्श केल्याने जगात परत जन्म धारण करावा लागत नाही. गयेचं जे शिर आहे त्या ठिकाणी शमीच्या पानांनी पिंड द्यावे. 5व्या दिवशी गदालोल तीर्थात स्नान करावं. वडाच्या खाली पिंडदान करावं. त्यामुळे सर्व कुलांचा उद्धार होतो. विशाल गया तीर्थात पिंडदान केल्याने मनुष्य अनेक पुत्रांना जन्म देतो. पिता, आजोबा, पणजोबा, माता, आजी, पणजी, तसंच आईचे वडील, वडिलांचे वडील, आईच्या वडिलांचे वडील, आईचे आजोबा, तसंच अन्य जे असतील त्या सर्वांचं नाव घेऊन हे पिंडदान करावं. गया तीर्थात पिंडदान करण्याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलं. अर्थ एवढाच की माणसांनी मृत माणसांच्या स्मरणार्थ काहीतरी अन्नदान करावं, त्यांचे गुण आठवून धर्माचरण करावं. यानंतर गरुड पुराणामध्ये मन्वंतर वर्णन आलेलं आहे. हरी म्हणाले, आता मी आपणास 14 मनू आणि त्यांचे पुत्र पौत्र यांची माहिती सांगतो. सर्वप्रथम स्वयंभूव मनू होऊन गेले. त्यांना अग्निध्रादी नावाचा पुत्र होता. त्यानंतर स्वारौचीष मनू आले. ऊर्जस्तंभ, प्राण, निचल, अर्ववीर इत्यादी 7 ऋषी कीर्तिवान होऊन गेले. देवांचा इंद्र विपश्चित होता आणि पुरुकृत्सर नावाचा त्यांचा शत्रू होता. भगवान मधुसूदनाने हत्तीचं रूप घेऊन त्या शत्रूचा शेवट केला. रैवत मनूला महाप्राण, साधक, वनबंधू असे 8 पुत्र होते. तर वैवस्वत मनूचे सर्व पुत्र विष्णूभक्त झाले. त्यांना इक्ष्वाकू, सरजाती, हविष्यंत इत्यादी 9 पुत्र होते. अत्री, वसिष्ठ, भगवान जमदग्नी,
कश्यप, गौतम, भरद्वाज, विश्वामित्र इत्यादी त्या मनूच्या कालातील ऋषी होते. यानंतर सावर्ण्य मनूबद्दल माहिती आहे. या मनूला विजय, अर्ववीर, निर्देह असे 90 पुत्र होते. अश्वत्थामा, कृप, व्यास, मालव असे अनेक ऋषी या मनूबरोबर होते. सुक्षेय, जयद्रथ, शतानिक इत्यादी 10 मनुपुत्र होते आणि शांती नावाचा त्यांचा एक इंद्र होता. दक्षपुत्र मनूला 12 पुत्र होते आणि तपस्वी, सुतपा, तयोरती असे त्यांचे ऋषी होते. 13व्या रौच्य मनूला चित्रसेन, विचित्र, तपोधर्मस्त, धृती, सुनेत्र, क्षेयवृत्ती असे पुत्र होते. 14वा मनू होता भौत्य. या मनूच्या पुत्रांची नावं उरु, गंभीर, तपस्वी, ग्राह, प्रवीर असे 11 पुत्र आणि अग्निध, अग्निबाहू, मागध, शुची असे 7 ऋषी होते. देव एकच आहे, तोच 4 रूपात दर्शन देतो. व्यासाच्या रूपात विष्णूने परत सर्व पुराणांची रचना केली. 18 विद्या, 4 वेद, त्या वेदांची 6 अंगशास्त्र, मीमांसा, न्यायशास्त्राचा विस्तार, पुराण, धर्म, शास्त्र, आयुर्वेद, अर्थशास्त्र, धनुर्वेद, गांधर्ववेद अशा एकूण 18 विद्या मानल्या गेल्या आहेत, असं मन्वंतराचं वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे. यानंतर गरुड पुराणात पित्याचं आख्यान स्तोत्र भाग 1 अशी माहिती आहे. श्री सूत म्हणतात, मार्कंडेय महर्षींनी क्रौंचकीकडून जे पितृस्तोत्र म्हणून घेतलं ते मी तुला सांगतो. मार्कंडेय मुनी म्हणतात, रुची नावाचा एक राजा होता जो अत्यंत शांत आणि अहंकाररहित होता. तो कोणाचाच आश्रय न घेता स्वतंत्र आणि मुक्त असा राही. तेव्हा स्वपितरांनी त्याचं कारण मुनींना विचारलं. पितृगणांनी त्या राजाला विवाह न करण्याचं कारण विचारलं. कारण विवाह किंवा पत्नी असणं स्वर्ग आणि अवनी यामधला सेतू मानला जातो. गृहस्थाश्रमात असणारी व्यक्ती सर्व देवांची, पितरांची, ऋषींची पूजा अर्चना करीत असेल तर त्याला उत्तम लोकाची प्राप्ती होते. असं म्हणल्यावर ऋची म्हणाले, या जगात ज्या ज्या वस्तूंचा उपभोग घेतला जातो तो दुःखासाठीच घेतला जातो. याचसाठी मी बहुपत्नींचा स्वीकार केला नाही. ऋची पुढे म्हणाले, अनेक जन्मांमध्ये केलेल्या वाईट कृत्यांपेक्षा आत्म्याच्या शुद्धीसाठी प्रयत्न करणं ह्या गोष्टीला मी महत्त्व देतो. हे ऐकून पितरगण म्हणाले, हे वत्सा, माणसांकडून अनेक जन्मातल्या दुष्कृत्यांबद्दल प्रक्षालन करून घेणं केव्हाही चांगलंच आहे, परंतु हा तुझ्यासाठी योग्य मार्ग नाही. हे वत्सा, मनुष्याची चांगली वाईट कृत्य सुखदुःखाच्या भोगामुळे शिथिल होऊन जातात. यासाठी विवेक सांभाळून कार्य करावं, म्हणजे पापाच्या चिखलाने, दुष्कृत्याने पश्चाताप करावा लागणार नाही. ऋची पितामहांना विचारतात, पितामह, आपण तर पूर्ण कर्ममार्गी आहात. वेदांतात तर या अविद्येचं पालन केलं जातं, तरी देखील आपण मला पुन्हा कर्ममार्ग आचरण्यास का सांगता आहात? तेव्हा पितृगण म्हणाले, ही सर्व अविद्याच आहे. अमुक एक कर्मामुळे अमुक झालं असं म्हणणं खोटं आहे, परंतु विद्येमध्ये कर्म हा सेतू आहे. सत्पुरुषांकडून विवाह न केला गेल्याचं कारण मुक्ती आहे, परंतु अन्य लोकांना ती अधोगती प्राप्त करून देणारी आहे. पितृगण पुढे म्हणतात, तू ज्याला श्रेष्ठ मानित आहेस त्यामुळे एखादं कार्य न केल्याच्या परिणामाने तू दग्ध होत आहेस. म्हणजे विवाह न करणं हे तू श्रेष्ठ कर्म मानित असलास तरी तो न केल्याने तू पश्चाताप करीत आहेस. अविद्या देखील कधीतरी विषाप्रमाणे अपकारक ठरते, तेव्हा तू विधीपूर्वक विवाह कर. त्यानंतर ऋची म्हणाले, मी तर आता वृद्ध झालो आहे. या वयात बहुपत्नींचा स्वीकार करणं अत्यंत कठीण आहे. तेव्हा पितर म्हणाले,
तू आमच्या वचनास मानित नाहीस आणि आपल्या भविष्य जीवनाबद्दल आनंदित पण होत नाहीस, त्यामुळे आम्हा लोकांचं पतन होईल आणि तुझी पण अधोगती होईल. एवढं बोलून पितृगण वाऱ्याने जसा दिवा नाहीसा व्हावा त्याप्रमाणे क्षणात नाहीसे झाले. महातपस्वी मार्कंडेय मुनींनी क्रौंचकाला म्हटलं, रुचीचा हा वृत्तांत म्हणजे त्याच्याबरोबर झालेला पितरांचा संवाद आहे. यानंतर गरुड पुराणामध्ये पित्याचं आख्यान आणि स्तोत्र याचा दुसरा भाग आलेला आहे. श्री सूत म्हणाले, क्रौंचकीने मार्कंडेय मुनींना विचारलं तेव्हा मुनी परत म्हणाले की रुची त्या पितरांच्या सांगण्याप्रमाणे फारच उद्विग्न होऊन गेला. आता तो कोणा कन्येला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने संपूर्ण भूमंडळात फिरू लागला. जेव्हा बरंच हिंडून देखील त्याला कोणतीही कन्या प्राप्त झाली नाही तेव्हा तो विचार करू लागला की आता मी कुठे जाऊ, कशाप्रकारे माझ्या पितृगणांचा आणि माझा उत्कर्ष होईल. असा विचार करीत असतानाच त्याला वाटलं की आपण ब्रह्मदेवाची आराधना करावी. त्यानंतर त्याने 100 वर्षांपर्यंत दिव्य तपश्चर्या केली. त्या तपाने संतोष पाहून ब्रह्मदेवाने त्यांना दर्शन दिलं आणि आपलं मनोरथ सांगण्यास सांगितलं. तेव्हा रुची म्हणाले, मी आपल्या पितरांनी सांगितल्याप्रमाणे हे तप केलं आहे. ब्रह्मदेव म्हणाले, तू राजा होशील, प्रजेचं रक्षण करशील, सर्व सिद्धी प्राप्त करशील. पितृगणांनी सांगितल्याप्रमाणे तू पत्नींचा स्वीकार कर, मग पितरांचं पूजन कर. तेच पितर संतुष्ट होऊन तुझे संपूर्ण मनोरथ पूर्ण करतील. रुची म्हणाले, जे पितरगण नेहमी चांगले इच्छितात त्या सर्व पितरांना मी प्रणाम करतो. जे कुठल्याही फळाची अपेक्षा करीत नाहीत, जे इच्छा करणाऱ्याची इच्छा पूर्ण करतात, त्या सर्व पितरांना यामुळे तृप्ती लाभू दे. अग्नीमध्ये हवन केल्याने ज्यांची तृप्ती होते, जे विप्रांच्या शरीरात निवास करून अन्न ग्रहण करतात, जे पिंडदानाने प्रसन्न होतात, त्या सर्व पितरगणांना इथे अन्न आणि जलाने तृप्ती मिळो. विश्व, भूक, आराध्य, धर्म, कल्याण असे 31 पितृगण आहेत. या सर्व पितृगणांना तृप्ती प्राप्त होवो. मार्कंडेय म्हणाले, अशा प्रकारे स्तवन करताना अत्यंत तेजस्वी अशी राशी आकाशात उत्पन्न झाली. त्याकडे पाहून रुचीने आपले गुडघे टेकून हे स्तोत्र गायलं. रुचीने वारंवार आदराने नमन केल्याने पितृगण प्रसन्न होऊन त्याला अभिष्ट वर मागण्यास सांगू लागले. तेव्हा रुचीने नतमस्तक होऊन म्हटलं, प्रजेचं रक्षण करण्याचा आदेश मला ब्रह्मदेवाने दिला आहे, त्याचं पालन करण्यासाठी मी परमदिव्य आणि प्रजेचं हित चिंतणारी पत्नी मागत आहे. तेव्हा पितरगण म्हणाले, अत्यंत मनोरम अशी पत्नी तुला मिळेल. तिच्यापासून उत्पन्न झालेला पुत्र मनूचा स्वामी, परमबुद्धिमान आणि तुझी प्रसिद्धी कीर्ती या तिन्ही जगात करेल. त्याचे पुत्र देखील अत्यंत बलवान आणि पराक्रमी होतील आणि तू प्रजापती बनशील. या स्तोत्राचं जो माणूस भक्तीपूर्वक पठण करील त्यावर आम्ही संतुष्ट होऊन त्याला सर्व सुख, पुत्र, पौत्र देऊ. जी व्यक्ती आरोग्य, संपत्ती, पुत्र इत्यादींची इच्छा करील त्याला हे स्तुती स्तोत्र नेहमी पठण करावे लागेल. हे स्तोत्र हेमंत आणि शिशिर इत्यादी ऋतूंमध्ये पठण केल्याने अनेक वर्षांची तृप्ती होते. श्री मार्कंडेय मुनी म्हणाले की यानंतर नदीतून एक सुंदर अप्सरा वर आली. ती रुचीच्या जवळ जाऊन आणि अत्यंत मधुर कोमल शब्दात बोलून त्याला तिने प्रसन्न करून घेतले. तिने वरुणपुत्र पुष्कराच्या कृपेने उत्पन्न झालेली अतीव सुंदर अशी मानिनी नावाची कन्या रुचीला पत्नी म्हणून समर्पण केली आणि तिच्यापासून तुला महान बुद्धी असणारा पुत्र उत्पन्न होईल असा वर दिला. नंतर रुचीने त्या नदीजवळ विधीपूर्वक त्या कन्येचं पाणी ग्रहण केलं. त्यांच्यापासून निर्माण झालेला पुत्र रौच्य नावाने प्रसिद्ध झाला. यानंतर गरुड पुराणामध्ये हरिध्यानाचं महात्म्य आहे. स्वयंभूव आदी मुनिगण कर्मांच्याद्वारे भगवान श्री हरींचं स्मरण करतात. भगवान हरी देह, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण आणि अहंकार यापासून वर्जित आहेत.
ते वासनांपासून रहित, शुद्ध आणि संपूर्ण दोषांपासून मुक्त आहेत. भगवान हरी वृद्धावस्था आणि मरण यापासून मुक्त आहेत. ते वेदांताने जाणण्यायोग्य शब्द, रस, स्पर्श, रूप आणि गंध यापासूनही मुक्त आहेत. श्री सूत म्हणतात, जितेंद्रिय पुरुषाला याप्रमाणे नेहमी भगवान श्रीहरींचं स्मरण करायला पाहिजे. जो मनुष्य याप्रमाणे हरींचं नामस्मरण करतो तो मनुष्य ब्रह्ममय होऊन जातो. याप्रमाणे मी तुला ईश्वराच्या ध्यानाचे सर्व प्रकार सांगितले. यानंतर गरुड पुराणामध्ये विष्णू ध्यानाचं महात्म्य आहे. श्री रुद्र हरीला म्हणतात, आपण मला भगवान विष्णूंच्या ध्यानाची पद्धत परत सांगा. ज्या ध्यानामुळे मनुष्य कृतकृत्य होतो ते मला सांगा. तेव्हा श्री हरी म्हणाले, आता मी तुला हरीच्या ध्यानाबद्दल सांगतो. त्या हरीचे मूर्त आणि अमूर्त असे दोन प्रकार आहेत. मुक्तीची इच्छा करणाऱ्या माणसाने कुंदाच्या फुलाप्रमाणे आणि गायीच्या फुलाप्रमाणे धवल वर्ण असलेल्या हरीचं सतत ध्यान केलं पाहिजे. हरीचं स्वरूप अत्यंत विशाल आणि शांत आहे. त्यांनी सहस्त्र सूर्याच्या तेजा इतकं दैदिप्यमान चक्र आणि गदा धारण केलेली आहे. पद्मासनावर विराजमान झालेले आणि सुंदर वस्त्र धारण केलेले असे हे श्रीहरीचे स्वरूप आहे. श्रीहरी सर्वांवर कृपादृष्टी ठेवणारे, सर्वांचंच मंगल करणारे आणि दुष्टांचा नायनाट करणारे आहेत. ते सर्वांचे स्वामी, सर्वांचे प्रिय आहेत आणि सूर्यमंडळात, अग्नीमध्ये तसंच जलामध्ये विराजमान आहेत. ते संपूर्ण जगाचे रक्षण करणारे आणि त्यांचं ध्यान करणाऱ्यांना मुक्ती देणारे असे भगवान विष्णू आहेत. जे लोक भगवान विष्णूंचं अशा स्वरूपाचं ध्यान करतात त्यांना उत्तम गती मिळते. याज्ञवल्क्य मुनींनी सर्वप्रथम या विष्णूचं ध्यान केलं तेव्हा त्यांना परमपदाचा लाभ झाला. हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 80वा श्लोक आपण बघूया. धरा श्रीधरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. काय म्हणतात पा, इथे पुन्हा तो भवसागर आलेलाच आहे. ते काय करा म्हणतात, पहिल्यांदा श्रीधराला धरा, अंतःकरणात पक्का धरा. काय त्या श्रीधराचं महत्त्व आहे बरं, असं जर विचारलं, त्या हरा अंतराते. हरा म्हणजे हरी, हर श्री शंकर. श्री शंकरांचा, शिवाचा जो हृदयनिवासी राम आहे, त्याला तुम्ही अंतरात धरा. हे सगळं मागं का सांगतात असं वाटेल की शंकरांनी ज्याला मानलं त्याला तरी तुम्ही मानणार का नाही मानणार. म्हणून ते उदाहरण पुन्हा पुन्हा आदिनाथांचं, शंकरांचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तो महादेव हर त्यांनी रामाला धरलेला आहे, त्याच्यामुळे विषाचं सगळं शांत झालेलं आहे, शमन झालेलं आहे. तो ज्याला मानतो त्याला तरी तुम्ही मानणार का नाही मानणार. म्हणून इथं त्यांनी पहिल्यांदा म्हटलं आहे धरा श्रीधरा त्या हरा अंतराते. हराचा जो हृदय निवासी श्रीराम आहे त्याला तुम्ही अंतरात पक्का धरा. आणखी काय आहे त्याच्यामध्ये, तरा दुस्तरा त्या परा सागराते. त्याला अंतःकरणात धरल्याने काय होणार आहे, दुस्तर तरुण जायला कठीण असा जो सागर आहे. आणखी कसा आहे, परा महान आहे, मोठा सागर आहे, तरुण जाणं सोपं नाही आहे. अशा दुस्तर आणि महान सागरातून तरुण जायचं असेल तर त्या श्रीधराला धरा. त्याची नौका, त्याच्या नामाची नौका, त्याला धरा. एखादी बोट असेल तर ती मोठ्या सागरातून जाईल तरुण, पण होडकं असेल तर, होडकं असेल तर बुडणार. मग होडक्याने काय करायचं, ते होडकं त्या बोटीला बांधायचं. ते होडकं जर त्या बोटीला बांधलं तर ते बोट जेव्हा पोचेल तेव्हाच ते होडकंही पोचेल. एकदा रामकृष्णानंच प्रश्न असं विचारला होता बोलण्यामध्ये आलं की बोट केव्हा पोचेल, अमुक वेळेला, आणि हे होडकं केव्हा पोचेल. ते होडकं जर बोटीला बांधलं तर त्याच वेळेला पोचेल, आणि जर बोटीला बांधलं नाही तर ते केव्हाही बुडेल त्याचा नेम नाही. तसं आपली होडक्याची बोट दोरी जी आहे तिथं बोटीला बांधा, त्या रामनाम नौकेला बांधा, ती आपल्याला घेऊन जाईल पलीकडे. आपली ताकद नाही, जीवा क्षुद्र आहे अगदी, त्याची काही ताकद नाही आहे. त्याची ताकद भगवंतामुळे आहे. तुम्ही त्याला धरा, तो सगळं करेल. काय लहान मूल जे असतं ते त्याला कडेवर बसता येत नाही, तर आईला हाका मारत राहतं. मग आई वाकून त्याला उचलून खांद्यावर घेते, कडेवर घेते. त्याची ताकद नाही आहे उचलायची. मांजराचं पिल्लू जसं म्याव म्याव करत राहतं, मग ती मांजर येते आणि त्या पिलाला धरून घेऊन जाते. तसं आपलं काम आहे, आपली ताकद नाही. जीव अगदी अल्पशक्तिमान आहे, त्याला सर्व शक्तिमान भगवंताकडे जाता येत नाही. मग त्यांनी त्याला हाका मारायच्या, मग भगवंत काय कनवाळू आहे, दयाळू आहे, तो त्या जीवाला आपल्याजवळ घेतो आणि त्याचा उद्धार करतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं आहे, तरा दुस्तरा त्या परासागरा, ते दुस्तरायचं असेल तर त्या श्रीधराला धरा. आणि काय करा, सरा विसरा त्या भरा दुर्भरा. ते दुर्भर काय माहिती आहे का, पोट. किती वेळा जरी भरलं पुन्हा रिकामच. आपल्याला वाटलं आता पोट भरलं, चला आता पुन्हा जन्मभर काळजी नाही, असं नाही. पुन्हा 4 तास झाले की खायला तयार. असं जे कधीही समाधान न देणारं, असं जे विधभर पोट आहे, आपण सं म्हणतो पुष्कळा बोलताना, की विधवर पोटासाठी खळगी भरण्यासाठी किती कष्ट करायला लागतात. हे जर पोट नसतं तर मनुष्याने काही केलं नसतं, तो आरामात बसून राहिला असता. पण पोट भरण्यासाठी सगळे व्याप. पण आता असं दिसतं की पोट जरी भरलं तरी देखील माणसं स्वस्त बसतच नाही, नाना व्याप करतच राहतात. आणि इथं तर ते म्हणत आहेत की हे जे दुर्भर पोट आहे त्याला तुम्ही विसरा. ह्याचा अर्थ असा, त्याची चिंता करू नका, देहाच्या चिंतनामध्ये वेळ घालवू नका. देहाला काय द्यायचं ते द्या, चिंतन त्याचं नको. सकाळी उठलं की आपण लक्षात घ्यावा देहाला काय करायचं, स्नान घालायचं आहे, खायला घालायचं, झालं ना. आता देहाचा विचार नाही, आता आपलं जे काही काम आहे भगवंताचं चिंतन आहे, आपलं जे काही काम करायचं आहे ते करायचं. त्या देहाचं पुन्हा चोजलेपूर्वत बसायचं नाही, हे पाहिजे का ते पाहिजे, हे घालू का ते घालू. मी चेष्टेत देखील म्हणते 17 साड्या कपाटात असल्या की ही नेसू का ती नेसू, आपली एकच असावी म्हणजे बरी, आपली नेटली की चालले बाहेर, एकाच रंगाची असावी. तसं नाही, ही रंगाची का त्या रंगाची, कुठला रंग घरी कमी आहे आणली पुन्हा बाजारातून. किती सोस, किती लोभ. आता सारखी प्रदर्शनं सगळीकडे भरत असतात. मला आश्चर्य वाटतं, घरात एवढं फर्निचर आहे तरी पुन्हा जाऊन तिथं बघून यायचं आपल्याला काय कमी आहे, आता काय कमी आहे, काय आणायचं. याचा अर्थ असा की आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नाहीच आहे माणसाला. आणि ते सांगतात चित्ती असो द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. जे कितीही जवळ असलं तरी समाधान नाही. आणि ज्याचा स्वभाव समाधान मानण्याचा आहे तो असं म्हणतो आता काय कमी आहे मला, वर छप्पर आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, पुरे मला, मी आनंदात आहे. म्हणजे समाधान मानणं हा माणसाचा स्वभाव आहे. तो स्वभाव जर नसेल तर कितीही मिळालं तरी त्याची तळमळत असते. मोठ्या मोठ्या राजवाड्यात राहणारी माणसं काय शांत आहेत असं वाटतं आपल्याला, तळमळतच असतात. मोठ्या मोठ्या गाड्यातनं फिरतात, तळमळतच असतात. कुणालाही शांतपणे विचारावं कसं काय आहे तुमचं, व आनंदात आहे, समाधानात आहे, नाही हो ते अमकं राहिलेलं आहे, ते हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करा, सुरूच आहे त्याचं. आणि शेवटी खरं म्हणजे सांगितलेलं आहे परमार्थाचं शेवटचं काय, समाधान, तृप्त. काय आहे व काय नाही, तृप्त आहे, काही नको आहे, आनंदात आहे. असे शब्द येतात का कानावर असं जर बघितलं, 100 माणसानं उभं राहून विचारावं काय हो तुमचं, कसं काय, छान आहे का, आनंदात, समाधानात आहो, काही नको आहे, असं किती शब्द आहे. किंवा आपणच बघावं रात्रीसुद्धा ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळताना म्हणावं तुला काय पाहिजे, उत्तर आलं पाहिजे काही नको, मला भगवंता तू पाहिजेस फक्त, बाकी काही नको. आहे ते पुष्कळ आहे. किंबहुना आपल्या पात्रतेपेक्षा जास्त भगवंताने आपल्याला दिलेलं असतं. तो अत्यंत दयाळू आहे, कृपाळू आहे. आपली पात्रता नाही आहे एवढं मिळायची. सगळ्या गोष्टी तिने आपल्याला दिला, देह उत्तम दिला, डोळे दिले, कान दिले, सगळे इंद्रिय दिली, सगळं चांगलं दिलं तरी समाधान नाही माणसाला. म्हणून आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर समाधान, शांती, आनंद ही मिळवायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते. आणखीन एक काय करा, करा नी करा त्या खरा मच्छरा ते. मच्छरावर समर्थांनी खूप वेळा आक्षेप घेतलेला आहे. त्याचं कारण मच्छर हा जो शत्रू आहे, या मच्छरांनी एवढं रामायण घडवलं, महाभारत सगळं घडलं ते मच्छरामुळे. त्यांना काही नव्हतं का, सगळं होतं, तरी दुसऱ्याचंही मला पाहिजे हा भाव त्याच्यात निर्माण झाला. आणि त्या मच्छरातून सगळं काही निर्माण झालं. तसं जगामध्ये सुद्धा लहान मूल जन्माला आलं मच्छर आहेच. लहान भावंड आईच्या मांडीवर दिसलं तो मोठं भावंड त्याला ढकलून बाजूला काढतं, कारण आईचं प्रेम आता त्याच्यावर आहे असं त्याला वाटायला लागलं की ते त्या लहान मुलाचं मच्छर करायला लागतं. जर त्याची मनोभूमिका तयार केली नसेल तर तो त्या मुलाचं स्वागत करत नाही. भावंडात मच्छर, शेजाऱ्या पाजाऱ्यात मच्छर, ऑफिसमध्ये गेलो काम करणाऱ्यात मच्छर, क्रीडाक्षेत्रावर गेलो मच्छर, राजकारणात मच्छर, जिथं जावं तिथं मच्छर. आणि त्या मच्छरातूनच सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्यापेक्षा जे आपल्या वाट्याला आलं आहे ते उत्तम प्रकाराने करणं. त्याला स्वामीजी नेहमी उदाहरण देत असत की दोन बैल जर कडवा खात असले, गवत खात असले, तर एक बैल काय दुसऱ्या बैलाकडे बघत नाही त्याला किती घातलं आहे म्हणून, तर आपल्यासमोरचं आहे तेवढं खातो. पण माणूस मात्र असं नाही, आपल्याला दिलं की त्याला किती मिळालं ते बघतो पहिल्यांदा, हा मत्सर आहे. त्यामुळे माणसाला जर शांती हवी असेल तर त्यांनी मत्सराला खरं असं म्हटलं आहे, गाढव म्हटलेलं आहे, निर्बुद्ध असा जो मनुष्य आहे तो मत्सर करतो. जर जाणता असेल, विवेक असेल, तर त्याच्याजवळ मत्सर असणार नाही. विवेकाने त्या मत्सराला दूर केलं पाहिजे. म्हणून करा नी करा, त्याला दूर करा या मत्सराला, असं जर असेल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान मिळू शकेल. त्यामुळे समाधानासाठी काय करायला पाहिजे हे समर्थाने पूर्ण निर्निळ्या श्लोकामधून सांगितलं आहे. आणि मनुष्य सगळं असतानासुद्धा समाधान का मानत नाही आणि दुःख का करतो, तोच कसा सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. ते आपण नीट समजून घेऊन आपल्याला जर समाधान हवं असेल तर काय करायला पाहिजे आणि दुःख नसो असेल तर काय टाकायला पाहिजे, या सगळ्याचा विचार करून आपण डोळसपणाने जीवन जगलं पाहिजे. सावधपणाने सावचित होऊन देऊन जगलं पाहिजे. असं जर जगलं तर समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

श्रोतेहो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग भक्तिगीतं सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात। पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी।
3: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हट वंगे रे, आडवा हट वंगे रे, आडवा हट वंगे रे।

0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: ए गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्यप्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया पंतमहाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, भाद्रपद कृष्ण पंचमी, अर्थात 1 ऑक्टोबर 2026। आजचं नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र। आज षष्ठी महालय आहे। डफळापूर तालुका जत इथल्या श्री मैराळ स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भाव आणि अभाव यांची जाणीव ही आपल्या स्वभावावर अवलंबून असते, हे जो मनपूर्वक जाणतो तोच पुरुष निर्विकार आणि क्लेशरहित होऊन शांती प्राप्त करतो। विज्ञानाचा सारा प्रवास आणि शोध ही जड प्रकृतीशी संबंधित आहे। विज्ञान हे जड पदार्थांनाच अंतिम स्वरूप मानतं। ह्या जड पदार्थाचं विश्लेषण करत आणि त्याचा अभ्यास करत मनुष्य विद्युत शक्तीपर्यंत पोहोचला। हे विद्युत शक्तीचंच चैतन्य विज्ञानाला माहिती आहे, कारण ही विद्युत शक्ती पदार्थातून निर्माण होते आणि पदार्थालाच विज्ञान मूल तत्व मानतं। परंतु अध्यात्म या पदार्थ आणि पदार्थजन्य विद्युत शक्तीच्या पलीकडल्या एका चैतन्याशी संबंधित आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जड आहेत तशीच विद्युत जड आहे, पण पदार्थ आणि विद्युत हे त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपे आहेत। तिचीच ही नाना अगणित असंख्य अशी रूपं आहेत। या साऱ्या जगाचे सर्व व्यवहार कार्य त्या परमचैतन्यामुळे होत असतात। ते परमचैतन्य आत्मा आहे, पण ते करता नाही। ते निर्विकार आणि शुद्ध आहे, परंतु त्याचं अस्तित्व जरुरीचं आहे, कारण त्या चैतन्याच्या अभावात शिवसुद्धा शव म्हणजे प्रेत होतं। मनुष्याचं जिवंतपण हरवून तो मृत होतो। सृष्टीत जिथे जिथे गती आहे, विकास आहे, प्रवाह आहे, सातत्य आहे, ते सर्व या आत्म्याचं चैतन्य स्वरूप आत्म्याच्या प्रभावामुळे आणि अस्तित्वामुळे आहे। ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळेच समुद्रात भरती ओहोटीचं वादळ निर्माण होतं, ज्याप्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो, त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने उपस्थितीने चैतन्य सत्ता प्रकृतीला कार्य करण्यास सहाय्यभूत होते। त्या कार्याचा प्राण चैतन्य सत्ता असते, पण स्वतः चैतन्य मात्र अकर्ता आहे। हा आत्मा नित्य आहे, चैतन्यमय आहे। आत्मा निर्विकार आहे आणि प्रकृती विकारशील आहे। अष्टवक्र स्वामी प्रतिपादन करतात की भाव आणि अभाव हे विकार सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात, कारण प्रकृतीचा स्वभाव विकारशील आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या साधू पुरुषांच्या समक्ष ह्या पुराणाचं वर्णन करावं, पुष्कळ लोकांच्या समोर हे पुराण सांगावं का? कारण साधू पुरुष समोर का असावेत? कारण हे अत्यंत गोपनीय असं आहे, रहस्यमय असं त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे की पुण्याच्या प्राप्तीकरता भक्तिभावानी ह्या पुराणाचं श्रवण करावं, ह्या पुराणातला उपदेश जो जो सांगितला आहे तो ध्यानात घ्यावा आणि त्याच्यापासून मन आपलं मन विष्णूशी संलग्न करून घ्यावं. भगवान विष्णू ही एकच स्वीकार्य उपासनीय किंवा सर्वश्रेष्ठ अशी देवता आहे अशी धारणा करून आपली साधना सुरू करावी. ऐकणारा मनुष्य अधिकारी कोण आहे? जो श्रद्धाळू आहे, जो मुमुक्षू आहे, जो धर्मात्मा आहे, जो वितरागी पुरुष आहे, हाच श्रवणाचा अधिकारी आहे. कुठे ऐकावं? पवित्र देशात ऐकावं, देवमंदिराच्या सभामंडपात ऐकावं, पुण्यक्षेत्रावरती ऐकावं, देवा ब्राह्मणांच्या समीप ऐकावं आणि ते एकाग्र चित्तानी ऐकावं, हे आपल्याकरता सांगितलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते पुढे म्हणतात की म्हणाले, एवढा तुम्ही पुराणाचा महिमा सांगितल्यानंतर आता ऋषींनी त्यांना विचारलं की सनतकुमारांनी नारदांना कोणत्या धर्माचा उपदेश केला हे आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा त्यावेळी त्यांनी त्या सुतांनी सांगितलं की हे सनकादिक जे आहेत, हे सनक सनंदन सनतकुमार आणि सनातन हे जे चौघे आहेत ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. आणि मी आपल्याला म्हटलं तसं बालभावामध्ये ते राहिलेले आहेत. हे चारही महात्मे विष्णूंचे थोर भक्त आहेत आणि ते सत्यव्रती आणि मुमुक्षू आहेत. एके दिवशी म्हणाले, मेरू पर्वताच्या शिखरावरती ब्रह्मदेवांच्या इथे सभेकडे ते निघाले होते. त्यावेळी भगवान विष्णूंच्या चरणातून प्रकट झालेल्या गंगेचं त्यांना दर्शन झालं आणि तिचा सीता नावाचा जो प्रवाह आहे आणि अनेक प्रवाहांनी ती गंगा प्रवाहित झालेली आहे. तिचे ते जे अनेक प्रवाह आहेत त्या प्रवाहातल्या सीता प्रवाहाच्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी त्या सीता प्रवाहामध्ये अवगाहन केलं, स्नान केलं, आंघोळ केली आणि त्या धारेत स्नान करून ते बाहेर आले. आणि त्यावेळी नारदांनी त्या चौघांना पाहिलेलं होतं, त्यांना पाहून त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर ते म्हणाले, हे साधू पुरुष काय, हे साक्षात परमात्मा स्वरूपच आहेत. आणि म्हणून त्यांनी ताबडतोब त्यांच्यासमोरच भगवंताच्या नामांनीच त्यांची स्तुती केली. आधार काय? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो ब्रह्मच आहे, ब्रह्मापेक्षा काही भिन्न नाही आहे. म्हणून त्याचं वर्णन कशाने करावं? त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन त्यांनी आपल्यासमोर त्या ब्रह्माच्याच रूपामध्ये वर्णन केलं. ते म्हणतात, नारायण च्युतनंत वासुदेव जनार्दन यज्ञेश यज्ञ पुरुष कृष्ण विष्णू नमोस्तुते पद्माक्ष कमलाकांत गंगाजनक केशव क्षीरोदशयी शायीन देवेश दामोदर नमोस्तुते. म्हणाले, श्रीराम विष्णू नरसिंह वामन प्रद्युम्न संकर्षण अजानिरुद्धामलरुंड मुरारे त्वं पाहिनहा सर्व भयात जसरम, की सर्व भयांच्या पासून आम्हाला दूर कर, आमचं रक्षण कर. कसा आहेस तू? निर्मल कांतीनी संपन्न आहेस. हे भगवंता, तुझी ही सगळी नावं घेऊन ते त्या भगवंताचं स्मरण करत आहेत. आणि ते स्मरण करत असताना त्यावेळी सनतकुमारांचं स्नान झालेलं आहे आणि त्यांनी उच्च स्वरामध्ये ह्या हरिनामाचा गजर ऐकला आणि त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी सांगितलं, या आमचं स्नान झालं आहे, आपणही ह्या धारेमध्ये स्नान करा. त्यांनी स्नान केलं, तर्पण केलं आणि ते जलाच्या बाहेर आले, संध्योपासना केली. आणि मग त्यांनी असं वर्णन केलं आहे की देवर्षी नारदांनी त्या सनकादिकांना प्रश्न विचारला की आपण सर्वज्ञ आहात, मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. ते प्रश्न, हे सर्व स्थावर जंगम विश्व कसं निर्माण झालं, ही भगवती गंगा त्यांच्या चरणातून कशी प्रकट झाली, त्या भगवान श्रीहरीचं रूप कसं आहे, मन वाणी शरीर यांनी मनुष्याची कर्म कशी सफल होतात, ज्ञान आणि तपस्या यांची लक्षणं कोणती आहेत, अतिथी पूजनाचं महत्त्व काय आहे आणि भगवान विष्णू कसे प्रसन्न होतील, हे त्यांचे प्रश्न आहेत. आता ह्या प्रश्नांच्या नंतर पुन्हा परमेश्वराची पुष्कळ स्तुती केली आहे आणि त्या स्तुतीनंतर नारदांनी सनकादिकांना नमस्कार केला. सनकादिक प्रसन्न झालेत, भक्तिभाव त्यांच्या डोळ्यातून पाझरतो आहे. आणि सनकादिकांनी त्यांना सांगितलं की ही जी सृष्टी निर्माण झाली आहे त्या सृष्टीच्या निर्मितीच्या मागचा इतिहास जो आहे
तो मी तुला थोडक्यात सांगतो. ती भगवान विष्णूपासून निर्माण झाली, भगवंताची माया आहे. भगवंतानी त्या मायेपासून ह्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आता आपण सगळेजण तत्त्वज्ञान ऐकतो म्हणून पुन्हा तो विषय मी मांडत नाही आपल्यापुढे. त्या मायेपासून सत्वरजतमाची उत्पत्ती होते. सांख्य दर्शनाने जी प्रक्रिया स्वीकारली आहे त्याच पद्धतीने इथेही तो क्रम स्वीकारला आहे. आणि वेदांत दर्शनाप्रमाणे आणि ब्रह्मपुराण आहे म्हणून विष्णूंनी त्याची उत्पत्ती केली आहे असं म्हणून विष्णूपासून माया, मायेपासून सत्वरजतम हे गुण, मग त्याच्यापासून पंचमहाभूत, पंचतन्मात्र, मग मन बुद्धी म्हणजे अंतःकरण चतुष्टय, 10 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, ही जी सामान्य पुढे जी उत्पत्ती आहे ती सगळीकडे जी स्वीकारली आहे तीच इथे स्वीकारली आहे. म्हणजे पुराणं जी तत्त्वज्ञान सांगतात सृष्टी उत्पत्तीच्या शिवाय विषय कशाचाच पुढे जात नाही. का जात नाही? त्याचं कारण एक आहे की ज्याचा विचार करायचा ना अभ्यास करायचा त्या ह्या जगामध्ये समजणाऱ्या गोष्टी तीन आहेत. एक गोष्ट जीव, आमच्यामधलं चैतन्य म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचं आहे. दुसरं असं की हे जग जे आम्ही पाहतो ते काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि ते कुणी निर्माण केलं आहे तो जगदीश्वर, तो समजून घ्यायचा आहे. म्हणून जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांना समजून घेणं हा मूलभूत विचार आहे. मग त्याच्यापासून जीवाची परिस्थिती, आता आपण जसं म्हटलं तसं की जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्थातून जीव जातो. या जीवाचा व्यवहार करण्याकरता कोणकोण उपयोगाला येतं? अंतःकरण चतुष्टय उपयोगाला येतं. मग ते मन म्हणजे काय? अभ्यास सुरू झाला की त्या अंतःकरण म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, याच्याकरता लगेच एक एवदर्शन सुरू झालं. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे हे त्याच्या ज्या शाखोपशाखा आहेत त्या पुढे जरी निर्माण झालेल्या दिसल्या तरी त्याचा मूलभूत भूमिका, विचार किंवा प्रश्न जर काही असेल तर हे तीन कोण आणि ह्या तिघांचं परस्परांशी नातं काय? कारण हा जीव ह्या देह चालवतो का ह्या जीवात तो जगदीश्वर बसतो? मग तो कुठं असतो, तो कसा राहतो, त्याचं स्वरूप काय? तसं जीव कुठे राहतो? तो जर अगदी अंश मात्र आहे तर तो हृदयात राहतो का सगळ्या शरीरभर राहतो? मग तो जर हृदयात राहत असेल तर पायाला काटा बसलेला त्याला कसा कळतो? मग काटा बसलेला जर त्याला कळत असेल, कारण सुखदुःख त्याला होतं, त्यामुळे काटा बोचलेला जर त्याला कळत असेल तर त्याच्यापर्यंत तो कोण पोचवतो? विषयाचं इंद्रिय पोचवतं. बोटाला लागल्याबरोबर बोट पोचवतं का ह्या बोटाला लागलं हे त्या मनाला कळतं? कारण असं आहे, आपल्याला आपण बेभान असलो आणि आपल्याला काही लागून गेलं, रक्त जरी त्यातनं वाहत असलं तरीसुद्धा आपल्याला त्याचं भान होत नाही. कितीतरी उशिरा त्याचं अरे केव्हा लागलं कोणाला माहिती, आपल्याला कळलं नाही. कळलं कसं नाही? कारण त्याच्याकडे मन नव्हतं म्हणून. आपलं मन त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीकडे होतं म्हणून ते कळलं नाही. म्हणजे इंद्रियाला लागलं, त्याचं दुःख जे जीवाला होतं ते इंद्रियाला कळतं का जीवाला कळतं का ते मनाला कळतं? कुणाला कळतं म्हणून ते जीवापर्यंत जात? सहाले विषय सुरू. तत्त्वज्ञानाचे विषय एक एक गोष्ट घेऊन ते पिंजून काढलेले आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा विचार आपल्याकडे इथे आलेला आहे. आपण थोडक्यात पुढे गेलो की सांख्यांनी जे सृष्टी प्रक्रिया सांगितली आहे तीच आपण अवलंबली. ती पंचमहाभूत, ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मग त्याच्यापासून ही सगळी सृष्टी, ह्या पंचमहाभूतापासून स्थावर जंगम सृष्टी निर्माण झाली. ही जी हलणारी म्हणजे वृक्ष ही कशी आहे? स्थावर सृष्टी आहे. आमचे जे पर्वत आहेत स्थावर सृष्टी आहे, ती एका ठिकाणी स्थिर राहिलेली आहे, ती चलसृष्टी नाही आहे. आम्ही जंगमसृष्टी आहे. ती जंगम काय आहे? ही वस्तू इकडची तिकडे हलवता येते. आपल्याला जर असं वाटलं की आपल्या घराच्या मागे सगळ्या त्या टेकड्या आहेत, ती हनुमान टेकडी, ती वेताळ टेकडी, ती फर्ग्युसन टेकडी, ही जर सगळी उचलून जर चांगली कोथरूडच्या बरीच मागे 5 किलोमीटर टाकली तर तिथे सगळी वसाहत व्हायला चांगलं एकदम प्राईम लोकॅलिटी आहे. त्याच्यामध्ये आता आणखीन ओनरशिप फ्लॅट्स व्हायला हरकत नाही. म्हणजे बिल्डरनी जर ठरवलं हे उचलान तिकडे टाका, टाकता येत नाही. त्याला भुईसपाट करतील पण त्याला उचलता येणार नाही. ती स्थावर सृष्टी आहे, ती हलत नाही. झाडं झुडपं हलत नाही. हलणारं कोण आहे? हे जंगम आहे. हे इथं बनवलं आहे, इथून तिथं न्या, तिथून तिथं न्या, कुठेही नाही. भगवंतानी निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती दोन प्रकारची आहे.
आणि आता आपण म्हटलं त्याप्रमाणे हा जीव उत्पन्न झाला का हा उत्पन्न नाही झाला. उत्पन्न काय काय झालं हे सगळं आत्ता बोललो ते उत्पन्न झालं, आणि ह्याच्याबरोबर आणखीन एक उत्पन्न झाला तो म्हणजे प्राण. प्राणाला उत्पत्ती आहे, जीवाला उत्पत्ती नाही. जीव हा परमेश्वराचा अंश आहे, आणि तो जर परमेश्वराचा अंश नसताना तो जो उत्पन्न झाला असता ना तर तो केव्हाच मेला असता, आणि त्याला कुणी मोक्ष सांगितला असता. प्राणाला कुणी मोक्ष सांगितला आहे की प्राणाला कुणी सांगितलं आहे की प्राणा ही तुझी गती आहे आणि ह्या गतीने तू जाशील तर तुला मोक्ष मिळेल. प्राण म्हणेल मला कसा मिळेल, मी त्या देहात प्रवेश करतो तो देह संपला की देहाच्या बाहेर पडतो. देह चालवतो मी, पण तो कसा आहे तेवढं घेऊन आपण पुढे जाऊ. या तत्वज्ञानावर आपण फार थांबायला नको. फक्त एक लक्षात ठेवण्याचं तत्वज्ञान आहे की जीव जन्माला येत नाही, शरीर जन्माला येतं. जीव परमेश्वराचा अंश आहे आणि तो अंश आहे म्हणून त्या अंशाला मोक्षाची इच्छा आहे, कारण तो कायम आहे. ते परमेश्वराचं स्वरूप आहे, तो कायम आहे. आता कायम नसलेला प्राण आहे, पण आपण म्हणतो अहो ती व्यक्ती म्हणजे माझा जीव की प्राण आहे. बरोबर आहे, जीव कायम टिकणार आहे त्यामुळे त्या व्यक्तीविषयीचं माझं प्रेम कायम आहे. आणि प्राण आहे का, प्राण आहे आपण आपलं बोलतो पण प्राणाचं काम काय आहे. आमची सगळी इंद्रिय ही लबाड आहेत, ही सगळी त्यांच्या सुखाकरता काम करतात. त्यांच्या सुखाचं जर नसेल त्यांना कंटाळा येतो, त्यांना नको वाटतं, ते टाळाटाळ करतात. त्यामुळे इंद्रियांना, डोळ्यांना जो सिनेमा आवडतो तोच बघावा असा वाटतो, कानांना जे म्युझिक ऐकावं, आता काय माहीत नाही किती वाजता बाहेर सुरू होणार आहे पण अजून आपण सुखात आहोत, तर ते जे केव्हा सुरू व्हायचं आहे ते जे आवडतं ते ऐकावं असं वाटतं, जिभेला जे आवडतं ते खावं असं वाटतं. असं आहे, डायबिटीज आहे, गोड आवडतं आहोत, काय करणार. म्हणाले शेवटी असं आहे की आपण जगतो आहोत ते कशाकरता, अहो ते खाण्याकरता जगतो म्हणाले. खाणं काही आपल्या जगण्याकरता नाही, ही एकाची फिलॉसॉफी आहे. कुणाची ही फिलॉसॉफी सांगणारा हा सगळ्या इंद्रियांच्या अधीन आहे. इंद्रियांच्या अधीन असणाऱ्याची फिलॉसॉफी आहे की आम्ही खाण्याकरता जगतो. दुसरा म्हणतो नाही नाही, जगण्याकरता जे आवश्यक आहे तेवढंच स्वीकारलं पाहिजे आणि जे योग्य आहे तेच स्वीकारलं पाहिजे. हा विचार कुणाचा आहे, हा विचार प्राणाचा आहे. प्राण असा आहे देहामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक, जो ह्या सृष्टीच्या उत्पत्तीमधला आणि आमच्या देहामध्ये ज्याचा प्राईम इम्पॉर्टंट रोल आहे, ज्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे असा प्राण आहे. तो काय करतो, तो प्राण असं करतो की ही इंद्रिय सगळ्या चुका करतात. रात्रभर दोन दोन तीन तीन सिनेमे पाहिलेत, आता ते रात्रीभर ते पाहताना एन्जॉय, ते एन्जॉय म्हणजे काय, सारखे खायचे पदार्थ घ्यायचे, कॉफी प्यायची, कोल्ड्रिंक्स प्यायची, नंतर आम्हाला पाहिजे तर मिल्कशेक्स घ्यायचे, पण आम्ही रात्रभर जागायचं, मजा करायची. आता हे सगळं मजा करून त्या पोटामध्ये केलेलं जे कॉकटेल आहे, ते सगळं संमिश्रण आहे, ते कोण पचवणार. तो प्राण म्हणतो माझ्या पोटात असलेलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे मला मिळालेलं आहे त्याला पचवण्याकरता. तो समान आहे, त्या प्राणाचे जे पाच भाग आहेत त्यातला जो समान आहे तो अन्नाचं पचन करतो. तो म्हणतो आता मी किती जरी धडपड केली तरी हे अन्न कसं पचवू, तर तो प्राण त्याला सांगतो बाबा काही कर पण पोट बिघडवून देऊ नकोस. मग दुसऱ्या दिवशी आपण तो छे मला काही होत नाही, रात्रभर जागलो, काय वाटेल ते खाल्लं तरी आम्ही एकदम टणाटण टकाटक आहोत, आम्हाला काही होत. अरे तुला काय होत नाही, त्या प्राण्याला इतकं ओव्हरटाईम करावं लागतं आहे की त्याला तू थकवतोस. म्हणजे देहामध्ये दोन प्रकार आहेत, एक प्रकार आहे ती इंद्रिय आहे की जी इंद्रिय स्वतःच्या तंत्राने मनमुक्त वागतात, आणि तो प्राण जो आहे तो कुठूनही, हा देह सुटण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा देह कसा टिकेल याच्याकरता धडपड करणार आहे. तो आमचा हितैषी आहे, तो आमचं हित करणार आहे. आणि ही सगळी इंद्रिय, ही सगळी लबाड आहे, ती आम्हाला खड्ड्यात घालणारी आहेत. त्यांना जे प्रिय आहे ते मान्य आहे, प्राणाला जे देहाकरता हित आहे ते मान्य आहे. किती सेल्फलेस आहे तो, किती त्याच्या बाजूनी निष्काम आहे, ही इंद्रिय धडपड करतात, दमतात, रात्री चांगले झोपतात, चांगली विश्रांती घेतात, पुन्हा दुसऱ्या दिवशी टकाटक
की काही नाही, एकदम ताजेतवाने झालेले आहेत, पुन्हा काहीतरी नवीन करायला. त्या प्राणाला देतो कोण विश्रांती? दिवस रात्र काम करणारा फक्त प्राण आहे. जीवसुद्धा विश्रांती घेतो, पुरी शयते. तो त्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व इंद्रियांच्या सहित त्या चैतन्यामध्ये जाऊन विश्राम घेतो. हे सगळे विश्रांती घेतात तेव्हा हा देह कोण चालवतो? प्राण चालवतो. आणि त्यामुळे ह्या देह सगळ्या ह्या उत्पत्तीमध्ये जगाच्या लक्षात ठेवण्यासारख्या दोन तीन गोष्टी आहेत आपल्याला आपल्यापुरत्या, की परमेश्वरापासून जीव जन्माला आलेला आहे. ह्या जीवाला कधीही मरण नाही, तो कधीही संपणार नाही. ह्या जीवाला मोक्षाची अपेक्षा आहे. हा सगळी उत्पत्ती सृष्टीची जी आहे, ती चेतन असो की जड असो, ती याच पद्धतीने झाली आहे. वृक्षाची कशी झाली आणि माणसाची कशी झाली, सगळे पंचमहाभूतापासून आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. माणसाच्या ठिकाणी प्रेमाने आपल्याला प्रिय आहे ती करणारी इंद्रिय आहेत, मनापासून पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि आपलं मन, हे पाचही जण आपल्याला काय आवडतं ते करणारे आहेत. पण एकटा प्राण पहिल्या श्वासाबरोबर आणि शेवटच्या श्वासापर्यंत ह्या देहाला अखंड चालवत राहणार आहे. आणि त्यामुळे भारतीयांच्या सगळ्या साधन मार्गाचा पुन्हा प्राण जर कोण असेल तर तो हा प्राणच आहे. कारण याच्याच आधाराने आपण उपासना करतो. त्या सगळ्यातलं मुख्य कोण आहे? भक्ती केली, जप करा, जपानी काय झालं? प्राणाचा आयाम केला. आम्ही योग मार्गाचा अवलंब केला, कुणाला हाताशी धरलं? प्राण आणि अपानाला हाताशी धरलं. आणि त्यामुळे सगळे साधन मार्ग प्राणाशी निगडित आहेत. आणि काय करायला सांगितलं आहे आपल्याला? चित्ताची शुद्धी करणं म्हणजे पहिल्यांदा प्राणाला प्रबल करणं, त्याला बलवान करायचा. आणि प्राण जितका बलवान होत जाईल तितका तो आपलं हित साधून देणार आहे. आपलं हित साधतो म्हणजे काय करतो? आपल्या चित्ताला हळूहळू शुद्ध करत जातो, आपल्या मनामध्ये विवेक निर्माण करून देतो. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सनकादिकांनी नारदांना सांगितलं. हा जो कथानकाचा भाग आहे तो मृकंडू मुनींचा कथाभाग आलेला आहे इथे. आता हा भाग कुणी कुणाला सांगितला? सनत कुमारांनी नारदांना सांगितला. आणि मृकंडू नावाचे एक मुनी होऊन गेले. ते शालग्राम नावाच्या एका तीर्थावरती किंवा एका तीर्थक्षेत्रावरती बसून तपसाधना करत होते. त्यांनी खूप काळापर्यंत तपसाधना केली, 10,000 युगांपर्यंत तपसाधना केली असं त्यांनी म्हटलेलं आहे. कालाची मर्यादा आज आपण पाहणार आहोत. कालमर्यादा पाहताना आपल्या लक्षात येईल की हा काळ किती आहे. एवढ्या दीर्घकालापर्यंत ते लोक कसे तपश्चर्या करत असतील? सत्ययुगामधल्या लोकांचं आयुष्याचं मान, त्रेतायुगामधल्या आयुष्याचं मान, द्वापार युगातल्या आणि कलियुगातल्या यामध्ये पुष्कळ अंतर आहे, एक. आणि दुसरं असं की ज्याची पार्श्वभूमी आपली आत्ता तयार आहे, त्या प्राणांचं हित ज्यांनी पाहिलेलं आहे, त्याला ईश्वराच्या तपश्चर्येकरता आपल्या प्राणांचं बल वाढवून, शरीराचं बल वाढवून त्या शरीराला दीर्घकालापर्यंत ठेवण्याचं सामर्थ्य आहे. याला आम्ही कुणाचा दाखला द्यायचा? याला आम्ही आजच्या पॉल ब्रँटनच्या पुस्तकाचा दाखला द्यायचा. त्या पॉल ब्रँटननी असं म्हटलं आहे की मी जेव्हा हिमालयामध्ये याचा शोध घेण्याकरता गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हिमालयामध्ये इतके दीर्घकालापासून, म्हणजे ज्याच्या काळाची मोजमाप करता येणार नाही किंवा मोजदात आम्हाला कळणं शक्य नाही, इतक्या दीर्घकालापासून हे जे ऋषीमुनी तपाला बसलेले आहेत त्यांचे जे देह आहेत ते आज दिसायला खडकासारखे दिसत आहेत, खडक झालेले आहेत त्यांच्या देहाचे, पण तिथे स्पंदनं चालू आहेत. म्हणजे वरून दिसायला खडक दिसतात पण आत स्पंदनं चालू आहेत असं आश्चर्य मी हिमालयामध्ये पाहिलं. आणि त्यांनी स्थान दिलं आहे की तपोवनाच्या पुढे मी ते जाऊन पाहिलेलं आहे. त्याच्याकरता आणखीन त्याची कन्फर्मेटरी टेस्ट आपल्याला जर खात्री करून घ्यायची असेल तर श्रीराम शर्माजींचं हिमालय की यात्रा नावाचं त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये ही स्थिती काय आहे ह्याचं त्यांनी वर्णन केलं आहे. आपल्या उत्सुकतेपुरतं मी अर्ध्या सेकंदात त्याच्याबद्दल सांगते. पुष्कळ त्यांच्या चरित्रामधला त्यांच्या साधनेचा भाग खूप मोठा आहे, पण त्यांना एकदा ज्या दिव्य पुरुषाशी त्यांचं संधान
बांधलं गेलेलं होतं आणि तो दिव्य पुरुष त्यांना जो मार्गदर्शन करत होता तो एके दिवशी त्यांच्या देवघरात येऊन उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं आता हिमालयात जायचं तपोवनला. त्या काळची परिस्थिती आणि त्या काळची म्हणजे 70-80-100 वर्षापूर्वीची परिस्थिती, कारण ते आता हयात नाहीत. आणि आपल्याला जर माहीत असेल तर गायत्री तपोभूमी मथुरा किंवा जो गायत्रीचा आश्रम आहे हरिद्वारचा, त्याचे तो ज्यांनी निर्माण केला ते हे श्रीरामजी शर्मा. तर ते त्या तपोवन करता निघाले, काही नाही पायात चप्पल बिप्पल काही भानगड नाही, आणि ते तिथे निघाले. त्या पुढे पोचले म्हणजे गोमुख आधी ओलांडून पुढे गेले आणि त्याच्या तपोवनापर्यंत गेले, पण परिस्थिती कठीण झाली. ते म्हणाले परिस्थिती इतकी माझी अवघड आहे की आता पुढचं पाऊल टाकता येत नाही. अशी परिस्थिती जेव्हा झाली त्यावेळी त्यांनी पाहिलं की असं चबुतरा असावा तसा चार खांब आहेत, वरती छत आहे आणि थोडासा चौथरा बांधलेला आहे. तिथे जाऊन बसले, जे पडले ते झोपले, सकाळी उठले ते ताजेतवाने झाले. आणि पुन्हा जो पुरुष त्यांच्या घरात येऊन त्यांनी मार्गदर्शन अनेक वेळा केलं होतं तो तिथे आला, चल म्हणाले माझ्याबरोबर. ते निघाले आणि ते म्हणाले त्यांनी त्या तपोवनापासून मला जे पुढे न्यायला सुरुवात केली ते आश्चर्य वाटलं. म्हणाले की आम्ही दरीवरून चालत होतो, चालायला काहीच नाही, खाली रस्ता आहे का पूल आहे काहीच नाही, पण आम्ही त्या दऱ्यांमधून, म्हणजे आपण मध्ये म्हणणार नाही दरीच्या वरून, इथे जमीन संपली इथे दरी सुरू झाली की त्या दरीच्या वरून म्हणाले आम्ही चालत होतो. त्यांनी मला ते पुढे आणि मी मागे असं त्यांनी मला धरून नेलं. आणि नेल्यानंतर तिथे असलेले जे ऋषीमुनी आहेत त्यांचं मला दर्शन घडवलं. आणि त्या ऋषीमुनींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला आमचा आशीर्वाद आहे आणि तुला हे कार्य करायचं आहे. आपण जर तिथे त्या गायत्री आश्रमात जाऊन त्यांनी एकट्याने स्वतः लिहिलेलं जर वाङ्मय बघितलं तर लक्ष, वयाच्या 18व्या वर्षापासून त्या माणसाच्या साधनेला सुरुवात झाली. 40 गायत्रीची 24 लक्षाची पुरश्चरणं केलेली आहेत आणि रोज 50 तरी पानं रोज लिहून झालेली आहेत त्यांच्या आयुष्यात. दीर्घायुष्य मिळालेलं आहे त्यांना, पण रोज लिखाण, जेवता खाता पिता उठता बसता अखंड वाचन, त्या वाचनाचं इतकं स्मरण आणि त्याच्यातून निर्माण झालेली सगळी पुराणंसुद्धा भाषांतरित त्यांनी केलेली आज उपलब्ध आहेत श्रीराम शर्मांची. त्यांच्यासारखी पुन्हा दुसऱ्यांची उपलब्ध नाही आहेत. पूर्ण पुराणांची भाषांतरं केली आहेत, खूप मोठं काम केलं आहे. असो, पण सांगण्याचा हेतू असा की इथे आपल्याला जे सांगायचं आहे की 10,000 वर्षांपर्यंत उपासना केली, तपश्चर्या केली, म्हणजे हे भाकड आहे सोडून द्यायचं 50 वर्ष केली असं नाही आहे. ते त्याचं मोजमाप आहे आणि त्यांनी ते तसं केलेलं आहे. तो त्या त्या काळामध्ये आणि आजही करत असलेली मंडळी आहेत की जी असं म्हणतात. असो, आपला विषय लांबत जाईल. तर त्यांनी असं म्हटलं की असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 वाजता आणि संध्याकाळी 5:15 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 80वा श्लोक आपण बघूया. धरा श्रीधरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. काय म्हणतात पा, इथे पुन्हा तो भवसागर आलेलाच आहे. ते काय करा म्हणतात, पहिल्यांदा श्रीधराला धरा, अंतकरणात पक्का धरा. काय त्या श्रीधराचं महत्त्व आहे बरं, असं जर विचारलं, त्या हरा अंतराते. हरा म्हणजे हरी, हर श्री शंकर. श्री शंकरांचा, शिवाचा जो हृदयनिवासी राम आहे, त्याला तुम्ही अंतरात धरा. हे सगळं मागं का सांगतात असं वाटेल की शंकरांनी ज्याला मानलं त्याला तरी तुम्ही मानणार का नाही मानणार. म्हणून ते उदाहरण पुन्हा पुन्हा आदिनाथांचं, शंकरांचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तो महादेव हर त्यांनी रामाला धरलेला आहे, त्याच्यामुळे विषाचं सगळं शांत झालेलं आहे, शमन झालेलं आहे. तो ज्याला मानतो त्याला तरी तुम्ही मानणार का नाही मानणार. म्हणून इथं त्यांनी पहिल्यांदा म्हटलं आहे धरा श्रीधरा त्या हरा अंतराते. हराचा जो हृदय निवासी श्रीराम आहे त्याला तुम्ही अंतरात पक्का धरा. आणखी काय आहे त्याच्यामध्ये, तरा दुस्तरा त्या परा सागराते. त्याला अंतःकरणात धरल्याने काय होणार आहे, दुस्तर तरुण जायला कठीण असा जो सागर आहे, आणखी कसा आहे, परा महान आहे, मोठा सागर आहे, तरुण जाणं सोपं नाही आहे. अशा दुस्तर आणि महान सागरातून तरुण जायचं असेल तर त्या श्रीधराला धरा, त्याची नौका, त्याच्या नामाची नौका त्याला धरा. एखादी बोट असेल तर ती मोठ्या सागरातून जाईल तरुण, पण होडकं असेल तर, होडकं असेल तर बुडणार. मग होडक्याने काय करायचं, ते होडकं त्या बोटीला बांधायचं. ते होडकं जर त्या बोटीला बांधलं तर ते बोट जेव्हा पोचेल तेव्हाच ते होडकंही पोचेल. एकदा रामकृष्णानंच प्रश्न असं विचारला होता बोलण्यामध्ये आलं की बोट केव्हा पोचेल, अमुक वेळेला, आणि हे होडकं केव्हा पोचेल, ते होडकं जर बोटीला बांधलं तर त्याच वेळेला पोचेल, आणि जर बोटीला बांधलं नाही तर ते केव्हाही बुडेल त्याचा नेम नाही. तसं आपली होडक्याची बोट दोरी जी आहे तिथं बोटीला बांधा, त्या रामनाम नौकेला बांधा, ती आपल्याला घेऊन जाईल पलीकडे. आपली ताकद नाही, जीवा क्षुद्र आहे अगदी, त्याची काही ताकद नाही आहे. त्याची ताकद भगवंतामुळे आहे, तुम्ही त्याला धरा तो सगळं करेल. काय लहान मूल जे असतं ते त्याला कडेवर बसता येत नाही, तर आईला हाका मारत राहतं, मग आई वाकून त्याला उचलून खांद्यावर घेते, कडेवर घेते. त्याची ताकद नाही आहे उचलायची. मांजराचं पिल्लू जसं म्याव म्याव करत राहतं, मग ती मांजर येते आणि त्या पिल्लाला धरून घेऊन जाते. तसं आपलं काम आहे, आपली ताकद नाही. जीव अगदी अल्पशक्तिमान आहे, त्याला सर्व शक्तिमान भगवंताकडे जाता येत नाही. मग त्यांनी त्याला हाका मारायचा, मग भगवंत काय कनवाळू आहे, दयाळू आहे, तो त्या जीवाला आपल्याजवळ घेतो आणि त्याचा उद्धार करतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं आहे, तरा दुस्तरा त्या परा सागरा, ते दुस्तरायचं असेल तर त्या श्रीधराला धरा. आणि काय करा, सरा विसरा त्या भरा दुर्भरा. ते दुर्भर काय माहिती आहे का, पोट. किती वेळा जरी भरलं पुन्हा रिकामच. आपल्याला वाटलं आता पोट भरलं, चला आता पुन्हा जन्मभर काळजी नाही, असं नाही. पुन्हा 4 तास झाले की खायला तयार. असं जे कधीही समाधान न देणारं, असं जे विधभर पोट आहे, आपण असं म्हणतो पुष्कळ बोलताना, की विधवर पोटासाठी खळगी भरण्यासाठी किती कष्ट करायला लागतात, हे जर पोट नसतं तर मनुष्याने काही केलं नसतं, तो आरामात बसून राहिला असता. पण पोट भरण्यासाठी सगळे व्याप. पण आता असं दिसतं की पोट जरी भरलं तरी देखील माणसं स्वस्त बसतच नाही, नाना व्याप करतच राहतात. आणि इथं तर ते म्हणत आहेत की हे जे दुर्भर पोट आहे त्याला तुम्ही विसरा. याचा अर्थ असा, त्याची चिंता करू नका, देहाच्या चिंतनामध्ये वेळ घालवू नका. देहाला काय द्यायचं ते द्या, चिंतन त्याचं नको. सकाळी उठलं की आपण लक्षात घ्यावा देहाला काय करायचं, स्नान घालायचं आहे, खायला घालायचं, झालं ना. आता देहाचा विचार नाही, आता आपलं जे काही काम आहे, भगवंताचं चिंतन आहे, आपलं जे काही काम करायचं आहे ते करायचं. त्या देहाचं पुन्हा चोजलेपूर्वत बसायचं नाही, हे पाहिजे का ते पाहिजे, हे घालू का ते घालू. मी चेष्टेत देखील म्हणते 17 साड्या कपाटात असल्या की ही नेसू का ती नेसू, आपली एकच असावी म्हणजे बरी, आपली नेटली की चालले बाहेर, एकाच रंगाची असावी. तसं नाही, ही रंगाची का त्या रंगाची, कुठला रंग घरी कमी आहे आणली पुन्हा बाजारातून. किती सोस, किती लोभ. आता सारखी प्रदर्शनं सगळीकडं भरत असतात, मला आश्चर्य वाटतं घरात एवढं फर्निचर आहे तरी पुन्हा जाऊन तिथं बघून यायचं आपल्याला काय कमी आहे, आता काय कमी आहे, काय आणायचं. याचा अर्थ असा की आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नाहीच आहे माणसाला. आणि ते सांगतात चित्ती असो द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. जे कितीही जवळ असलं तरी समाधान नाही. आणि ज्याचा स्वभाव समाधान मानण्याचा आहे तो असं म्हणतो आता काय कमी आहे मला, वर छप्पर आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, पुरे मला, मी आनंदात आहे. म्हणजे समाधान मानणं हा माणसाचा स्वभाव आहे. तो स्वभाव जर नसेल तर कितीही मिळालं तरी त्याची तळमळत असते. मोठ्या मोठ्या राजवाड्यात राहणारी माणसं काय शांत आहेत असं वाटतं आपल्याला, तळमळतच असतात. मोठ्या मोठ्या गाड्यातनं फिरतात, तळमळतच असतात. कुणालाही शांतपणे विचारावं कसं काय आहे तुमचं, बो आनंदात आहे, समाधानात आहे, नाही हो ते अमकं अमकं राहिलेलं आहे, ते हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते कराय, सुरूच आहे त्याचं. आणि शेवटी खरं म्हणजे सांगितलेलं आहे परमार्थाचं शेवटचं काय, समाधान, तृप्त. काय आहे बा, काय नाही, तृप्त आहे, काही नको आहे, आनंदात आहे. असे शब्द येतात का कानावर, असं जर बघितलं 100 माणसांना उभं राहून विचारावं काय हो तुमचं, कसं काय, छान आहे का, आनंदात, समाधानात आहो, काही नको आहे, असं किती शब्द आहे. किंवा आपणच बघावं की रात्रीसुद्धा ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळताना म्हणावं तुला काय पाहिजे, उत्तर आलं पाहिजे काही नको, मला भगवंता तू पाहिजेस फक्त, बाकी काही नको. आहे ते पुष्कळ आहे. किंबहुना आपल्या पात्रतेपेक्षा जास्त भगवंताने आपल्याला दिलेलं असतं. तो अत्यंत दयाळू आहे, कृपाळू आहे. आपली पात्रता नाही आहे एवढं मिळायची. सगळ्या गोष्टी त्याने आपल्याला दिला, देह उत्तम दिला, डोळे दिले, कान दिले, सगळे इंद्रिय दिली, सगळं चांगलं दिलं तरी समाधान नाही माणसाला. म्हणून आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर समाधान, शांती, आनंद ही मिळवायला पाहिजे. म्हणून ते म्हणत्या सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते. आणखीन एक काय करा, करा नी करा त्या खरा मच्छर आते. मच्छरावर समर्थांनी खूप वेळा आक्षेप घेतलेला आहे. त्याचं कारण मच्छर हा जो शत्रू आहे, या मच्छराने एवढं रामायण घडवलं, महाभारत सगळं घडलं ते मच्छरामुळे. त्यांना काही नव्हतं का, सगळं होतं, तरी दुसऱ्याचंही मला पाहिजे हा भाव त्याच्यात निर्माण झाला. आणि त्या मच्छरातून सगळं काही निर्माण झालं. तसं जगामध्ये सुद्धा लहान मूल जन्माला आलं मच्छर आहेच. लहान भावंड आईच्या मांडीवर दिसलं तो मोठं भावंड त्याला ढकलून बाजूला काढतं, कारण आईचं प्रेम आता त्याच्यावर आहे असं त्याला वाटायला लागलं की ते त्या लहान मुलाचं मच्छर करायला लागतं. जर त्याची मनोभूमिका तयार केली नसेल तर तो त्या मुलाचं स्वागत करत नाही. भावंडात मच्छर, शेजाऱ्या पाजाऱ्यात मच्छर, ऑफिसमध्ये गेलो काम करणाऱ्यात मच्छर, क्रीडाक्षेत्रावर गेलो मच्छर, राजकारणात मच्छर, जिथं जावं तिथं मच्छर. आणि त्या मच्छरातूनच सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्यापेक्षा जे आपल्या वाट्याला आलं आहे ते उत्तम प्रकाराने करणं. त्याला स्वामीजी नेहमी उदाहरण देत असत की दोन बैल जर कडवा खात असले, गवत खात असले, तर एक बैल काय दुसऱ्या बैलाकडे बघत नाही त्याला किती घातलं आहे म्हणून, तर आपल्यासमोरचं आहे तेवढं खातो. पण माणूस मात्र असं नाही, आपल्याला दिलं की त्याला किती मिळालं ते बघतो पहिल्यांदा, हा मत्सर आहे. त्यामुळे माणसाला जर शांती हवी असेल तर त्यांनी मत्सराला खरं असं म्हटलं आहे, गाढव म्हटलेलं आहे, निर्बुद्ध असा जो मनुष्य आहे तो मत्सर करतो. जर जाणता असेल, विवेक असेल, तर त्याच्याजवळ मत्सर असणार नाही. विवेकाने त्या मत्सराला दूर केलं पाहिजे. म्हणून करा नी करा, त्याला दूर करा या मत्सराला, असं जर असेल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान मिळू शकेल. त्यामुळे समाधानासाठी काय करायला पाहिजे हे समर्थाने पुण्या निर्निळ्या श्लोकामधून सांगितलं आहे. आणि मनुष्य सगळं असतानासुद्धा समाधान का मानत नाही आणि दुःख का करतो, तोच कसा सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. ते आपण नीट समजून घेऊन आपल्याला जर समाधान हवं असेल तर काय करायला पाहिजे आणि दुःख नसो असेल तर काय टाकायला पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार करून आपण डोळसपणाने जीवन जगलं पाहिजे. सावधपणाने सावचित होऊन देऊन जगलं पाहिजे. असं जर जगलं तर समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

श्रोतेहो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना। संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। काशी क्षेत्री एक शास्त्री बुवा राहत होते। ते उत्तम ज्योतिषी होते। त्यांची श्री दत्तात्रेयाची उपासना होती। अनेक वर्ष त्यांच्या पोटी संतान नव्हतं, त्यामुळे ते खूप दुःखी होते। श्री दत्तात्रेयाची उपासना एके दिवशी अचानक फळाला आली, त्यांना मुलगा झाला। शास्त्री बुवांना खूप आनंद झाला। श्री दत्तकृपेने मुलगा झाला म्हणून त्यांनी मुलाचं नाव दत्तात्रय ठेवलं। मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला। तो 10 वर्षांचा झाला तेव्हा शास्त्रीबुवांनी आपल्या मुलाची कुंडली मांडली आणि त्यांना धक्काच बसला। मुलाची आयुर्मर्यादा अवघी 14 वर्षांची होती। शास्त्रीबुवांनी एका सत्पुरुषाला यासंबंधी विचारलं तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, अक्कलकोटला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ आहेत, त्यांची सेवा करा। स्वामी प्रसन्न झाले तर मृत्यूयोग टळेल। शास्त्रीबुवा काशीहून निघाले आणि बायको मुलाला घेऊन एके दिवशी अक्कलकोटला येऊन पोहोचले। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचंही हृदय आनंदाने अतिशय भरून आलं। तिघांनीही स्वामींची मनोभावे पूजा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की आता अक्कलकोटातच राहायचं, स्वामींच्या नित्य सेवेत राहायचं। एके दिवशी सकाळी हे तिघे स्वामींच्या दर्शनाला आले, वाकून नमस्कार केला। स्वामींच्या भोवती खूप भक्त मंडळी होती। इतक्यात काय झालं तर तो मुलगा अचानकपणे थरथर कापू लागला। त्याच्या तोंडात फेस जमा झाला आणि तो धाडकन खाली कोसळला। यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता। दोघेही धाय मोकलून रडू लागले। शास्त्रीबुवा म्हणू लागले, स्वामी, आमच्या मुलाचं भविष्य मला ठाऊक होतं, म्हणून तर आम्ही आपल्या सेवेत आलो। स्वामी म्हणाले, काळे तिळ घेऊन या। तेव्हा शास्त्रीबुवा चमकले। स्वामींनी काळे तिळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ जवळ आली ह्याची शास्त्रीबुवांना खात्री झाली। स्वामी चरणी मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्रीबुवांच्या मनात चमकली, म्हणून ते चटकन म्हणाले, मुलाचा मृत्यू टाळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो होतो। दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवा। स्वामी पुन्हा म्हणाले, तीळ आणा, साखर आणा। शास्त्रीबुवांनी स्वामी आज्ञेचं पालन केलं। स्वामी परब्रह्म आहेत ह्याची त्यांना खात्री होती। स्वामींनी तीळ आणि साखर मुलाच्या तोंडात घातले आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला। त्याचा मृत्यू टळला होता। स्वामींनी मृत्यूदूतांना समोरच्या म्हाताऱ्या बैलाकडे पाठवलं आणि त्या क्षणी तो बैल आचके देत गत प्राण झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आकाशातले ग्रह आपण कुंडलीत मांडतो, परंतु सत्पुरुष अवतारी पुरुष कुंडलीतल्या ग्रहांचे मार्ग बदलू शकतात। त्यासाठी तुमच्यापाशी पूर्वपुण्य हवं, नामस्मरण हवं, श्रद्धा हवी, तर तुमची कुंडली बदलते। म्हणून तुम्ही अखंड नामातच दंग रहा। स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवा म्हणजे स्वामी तुमच्यावर अखंड कृपादृष्टी करतील।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 1 ऑक्टोबर. उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हाच मुख्य भाग आहे. उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाह विधीला म्हणजे अंतरपाठ धरून सप्तपदी होईपर्यंत थोडाच वेळ लागतो, पण या संस्काराचं महत्त्व आणि गांभीर्य मनावर ठसावं म्हणून 4 दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे उत्सवामध्ये भगवंताचं प्रेम हे मुख्य आहे. बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचं प्रेम वाढीला लागावं हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणं, गोड खाणं, फराळ करणं या सर्व गोष्टी मागचं दुःख विसरण्याकरता म्हणून आहेत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्य काय, तीर्थक्षेत्र, पूजा पठण इत्यादी सर्वांचं कार्य भगवंताचं प्रेम मिळवणं हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हवे नको पण नाहीसं होऊन त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचं प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भूताखेतांवर आपला विश्वास नाही असं म्हणतो, पण करणी केलेला कोणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होणार? तेव्हा प्रथम देवाबद्दलची भीती मनातून काढून टाका. देव कधीही कोणाचं वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावं असं माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारत नाही. भगवंताचं नाम तुम्ही मनापासून घेतच नाही. इथंच आपलं सर्व चुकतं. तेव्हा गोंदवल्याला आल्यासारखं रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझं प्रेम आम्हाला दे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल ह्यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचं प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे. या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा. मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम, आणि जिथे नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्या पुढेच उभा आहे. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. नामावर विश्वास बसणं महाभाग्याचं लक्षण आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं. स्वर आहे अजित कडकडे.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री गरुड पुराणामध्ये यानंतर तीर्थ महात्म्य हा विषय आलेला आहे. सूतजी म्हणाले, सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असं गंगा तीर्थ आहे. या गंगेची तीन स्थानं सोडून इतर सर्वत्र तिचं दर्शन होतं. ही तीन स्थानं म्हणजे हरिद्वार, प्रयाग आणि गंगासागर संगम होय. प्रयाग हे महत्वाचं तीर्थ आहे आणि मृतात्म्यांना मुक्ती देणारं तीर्थ आहे. कुरुक्षेत्र हे देखील परमोत्तम तीर्थ आहे. या तीर्थावर दान धर्म करणारा माणूस मुक्ती आणि भुक्ती दोन्हीही मिळवतो. द्वारकापुरी अत्यंत रमणीय तीर्थ आहे, तर केदार तीर्थ सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारा आहे. याशिवाय कांचापुरी, तुंगभद्रा, श्रीशैल, रामेश्वर अशी अनेक श्रेष्ठ तीर्थ आहेत. या सर्व तीर्थांमध्ये केलेलं स्नान, दान, तप, पूजा, श्राद्ध, पिंडदान आदी कर्म अक्षय होतात. गोदावरी नदी महान तीर्थस्वरूप अशी नदी आहे, तर पयोष्णी ही उत्तम वर देणारी नदी आहे. ही सर्व तीर्थ सर्व प्रकारच्या पापांना शुद्ध करणारी आणि मोक्ष देणारी आहेत. ब्रह्मध्यान म्हणजेच एकांत जागेत एकाग्र चित्ताने ब्रह्माचं चिंतन करणे, हेही एक श्रेष्ठ तीर्थ मानलं गेलं आहे. आपल्या संपूर्ण इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवणं हे देखील एक प्रकारचं तीर्थच आहे. इंद्रियांना काबूत ठेवणं हे श्रेष्ठ तीर्थच गरुड पुराणाने सांगितलं आहे. तसंच आपल्या भावनांचं उदात्तीकरण करणं हे देखील महान तीर्थ आहे. जो मनुष्य सर्वांनाच ब्रह्ममय मानतो त्याची दृष्टी आणि बुद्धी यात अतीर्थ अर्थात विकारी असं काहीच नाही. सर्व नद्या, सर्व पर्वत देवांच्या कृपेने पवित्र आणि तीर्थस्वरूप झालेली आहेत. गंगाद्वार, कुशावर्त, विंध्यक इत्यादी ठिकाणी स्नान करणाऱ्या मनुष्याला या दुनियेत पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. अर्थात तो जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो, त्याला संपूर्ण मोक्ष मिळतो. यानंतर गरुड पुराणामध्ये गया या तीर्थाचं विशेष महत्व सांगितलं आहे. ब्रह्मदेव व्यासदेवांना म्हणाले, सर्व तीर्थांमध्ये परमेश्वर स्वरूप आणि सर्वश्रेष्ठ असं गयेचं महात्म्य आहे. हे तीर्थ जगातल्या सर्व सुखांचा प्रत्यय देणारं तसंच जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त करणारं असं तीर्थ आहे. जो मनुष्य या तीर्थावर यज्ञ, याग, श्राद्ध, पिंडदान आणि स्नान करतो तो स्वर्गात आणि ब्रह्मलोकात स्थान मिळवतो आणि त्याला परत नरकात जाण्याचा त्रास होत नाही. भगवानाने 5 कोस विस्तार असणारं गया तीर्थ ब्राह्मणांना दिलं तेव्हा ब्राह्मण भयंकर चिडले. त्या ब्राह्मणांना 3 पिढ्यापर्यंत विद्या आणि धन दौलत मिळणार नाही असा शाप होता. असा शाप मिळाल्याने ब्राह्मणांनी ब्रह्मदेवाला विनंती केली तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांना असा उशाप दिला की जे अत्यंत पुण्यवान असे लोक गयेमध्ये श्राद्धविधी करतील त्यांना ब्रह्मलोक प्राप्त होईल. त्या लोकांकडून माझी पूजा केली जाईल आणि आपल्या ब्राह्मण लोकांची देखील ते पूजा करतील. मुक्तीचे 4 प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे ब्रह्मज्ञान, गया तीर्थात श्राद्ध, गायीच्या गोठ्यात मरण आणि कुरुक्षेत्रात निवास. गयेमध्ये श्राद्ध केल्याने वाईट मृत्यू येणारा माणूस मुक्त होऊन जातो. गया तीर्थात पिंडदान केल्याने मनुष्य जे फळ मिळवतो त्याचं वर्णन मी 1000 वर्ष सांगू लागलो तरी काळ पुरणार नाही. अर्थात थोड्या वेळात सांगण्यास मी असमर्थ आहे इतकं त्याचं महत्त्व आहे असं ब्रह्मदेवांनी व्यासदेवांना सांगितलं. यानंतर गरुड पुराणामध्ये गयेच्या तीर्थ महात्म्याविषयी अजून सविस्तर वर्णन आलं आहे. गयेचं क्षेत्र 5 कोस विस्तारलेलं आहे आणि गयेचं शिर 1 कोस आहे. या ठिकाणी देवांमध्ये श्रेष्ठ असा भगवान जनार्दन त्याचं निवासस्थान आहे.
या पितामह देवाच्या दर्शनाने माणूस सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती प्राप्त करतो, निरामय लोक अर्थात स्वर्गाची प्राप्ती करतात आणि त्यांना या जगात परत जन्मास येण्याचं कारणच उरत नाही। गयेमध्ये जो ब्राह्मणाची पूजा करतो तो माणूस ब्रह्मलोक सहज प्राप्त करतो। प्रातःकाळी जो मनुष्य गायत्री मातेचं ध्यान करतो तो देवांच्या पूजेचं फल प्राप्त करतो। सत्कार्य करणारे थोड्याच अवधीत बरंच पुण्य प्राप्त करतात। असे लोक आपल्या 21 पितरांना ब्रह्मलोकाचं पुण्य प्राप्त करून देतात। म्हणूनच या भूमंडळात गया क्षेत्र परमपुण्यमय आहे आणि गयेचं शीर त्यात परमश्रेष्ठ आहे। गयेमध्ये असं एकही स्थान नाही की जे तीर्थरूप नाही। 5 कोस व्यासाच्या या तीर्थामध्ये पिंडदान करणारा मनुष्य अक्षय अशा पुण्याला प्राप्त होतो। गयेसारख्या ठिकाणी एक वेळा पिंडदान केलं तरी त्या माणसाला दुर्लभ असं काहीही नाही। जो मनुष्य कृष्ण आणि शुक्ल या दोन्ही पक्षात गया क्षेत्रात राहतो तो देखील आपल्या 7 कुळांना पवित्र करतो। यानंतर गयेमध्ये तीर्थकर्तव्य काय आहे त्याविषयी गरुड पुराणामध्ये माहिती आली आहे। ब्रह्मदेव म्हणतात, गयेला जाणाऱ्या मनुष्याने प्रथम शास्त्रशुद्ध श्राद्ध करावं आणि नंतर कापट वेश धारण करून संपूर्ण गाव प्रदक्षिणा करावी। गया क्षेत्राला जाणाऱ्या मनुष्याने उपवास, मुंडन आदी वाटेत येणाऱ्या तीर्थांमध्येच करावं। गयेच्या ठिकाणी श्राद्धविधी रात्री करावे। पिंडादी कार्य करणाऱ्याने तिथे अशी प्रार्थना करावी की सर्व देवांनी इथे यावं, रक्षण करावं आणि माझे जे पितरगण आहेत त्यांना पिंड देण्यासाठी मी इथे आलो आहे। पहिल्या दिवशी असं कार्य करावं। दुसऱ्या दिवशी धर्माख्य आणि मतंग या नदीमध्ये पिंडदान करावं। असं केल्याने मनुष्य वाजपेय यज्ञाचं फल प्राप्त करतो। ब्रह्मतीर्थात स्नान आणि पिंडदान केल्याने मनुष्य राजसूय, अश्वमेध या दोन्ही यज्ञांची फलप्राप्ती करतो। तिसऱ्या दिवशी ब्रह्मसदनात जाऊन स्नान, तर्पण इत्यादी कार्य करावं। चौथ्या दिवशी फल्गुतीर्थामध्ये जाऊन स्नान आणि देवादिकांना तर्पण करावं। सूर्य, चंद्र आणि कार्तिकेय यामध्ये केलेलं श्राद्ध अक्षय होतं। काही ठिकाणी आईचं स्वतंत्र श्राद्ध करावं आणि बाकीच्या ठिकाणी मात्र पतीबरोबर श्राद्ध कर्म करावं। रुद्रपादाला स्पर्श केल्याने जगात परत जन्म धारण करावा लागत नाही। गयेचं जे शिर आहे त्या ठिकाणी शमीच्या पानांनी पिंड द्यावे। 5व्या दिवशी गदालोल तीर्थात स्नान करावं, वडाच्या खाली पिंडदान करावं, त्यामुळे सर्व कुलांचा उद्धार होतो। विशाल गया तीर्थात पिंडदान केल्याने मनुष्य अनेक पुत्रांना जन्म देतो। पिता, आजोबा, पणजोबा, माता, आजी, पणजी, तसंच आईचे वडील, वडिलांचे वडील, आईच्या वडिलांचे वडील, आईचे आजोबा, तसंच अन्य जे असतील त्या सर्वांचं नाव घेऊन हे पिंडदान करावं। गया तीर्थात पिंडदान करण्याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलं। अर्थ एवढाच की माणसांनी मृत माणसांच्या स्मरणार्थ काहीतरी अन्नदान करावं, त्यांचे गुण आठवून धर्माचरण करावं। यानंतर गरुड पुराणामध्ये मन्वंतर वर्णन आलेलं आहे। हरी म्हणाले, आता मी आपणास 14 मनु आणि त्यांचे पुत्र पौत्र यांची माहिती सांगतो। सर्वप्रथम स्वयंभूव मनु होऊन गेले। त्यांना अग्निध्रादी नावाचा पुत्र होता। त्यानंतर स्वारौचीष मनु आले। ऊर्जस्तंभ, प्राण, निचल, अर्ववीर इत्यादी 7 ऋषी कीर्तिवान होऊन गेले। देवांचा इंद्र विपश्चिद होता आणि पुरुकृत्सर नावाचा त्यांचा शत्रू होता। भगवान मधुसूदनाने हत्तीचं रूप घेऊन त्या शत्रूचा शेवट केला। रैवत मनुला महाप्राण, साधक, वनबंधू असे 8 पुत्र होते। तर वैवस्वत मनुचे सर्व पुत्र विष्णुभक्त झाले। त्यांना इक्ष्वाकू, सर्जाती, हविष्यंत इत्यादी 9 पुत्र होते। अत्री,
वसिष्ठ, भगवान जमदग्नी, कश्यप, गौतम, भरद्वाज, विश्वामित्र इत्यादी त्या मनूच्या कालातील ऋषी होते. यानंतर सावर्ण्य मनूबद्दल माहिती आहे. या मनूला विजय, अर्ववीर, निर्देह असे 90 पुत्र होते. अश्वत्थामा, कृप, व्यास, मालव असे अनेक ऋषी या मनूबरोबर होते. सुक्षेय, जयद्रथ, शतानिक इत्यादी 10 मनुपुत्र होते आणि शांती नावाचा त्यांचा एक इंद्र होता. दक्षपुत्र मनूला 12 पुत्र होते आणि तपस्वी, सुतपा, तयोरती असे त्यांचे ऋषी होते. 13व्या रौच्य मनूला चित्रसेन, विचित्र, तपोधर्मस्त, धृती, सुनेत्र, क्षेयवृत्ती असे पुत्र होते. 14वा मनू होता भौत्य. या मनूच्या पुत्रांची नावं उरु, गंभीर, तपस्वी, ग्राह, प्रवीर असे 11 पुत्र आणि अग्निध, अग्निबाहू, मागध, शुची असे 7 ऋषी होते. देव एकच आहे, तोच 4 रूपात दर्शन देतो. व्यासाच्या रूपात विष्णूने परत सर्व पुराणांची रचना केली. 18 विद्या, 4 वेद, त्या वेदांची 6 अंगशास्त्र, मीमांसा, न्यायशास्त्राचा विस्तार, पुराण, धर्म, शास्त्र, आयुर्वेद, अर्थशास्त्र, धनुर्वेद, गांधर्व वेद अशा एकूण 18 विद्या मानल्या गेल्या आहेत, असं मन्वंतराचं वर्णन गरुड पुराणात आलेलं आहे. यानंतर गरुड पुराणात पित्याचं आख्यान स्तोत्र भाग 1 अशी माहिती आहे. श्री सूत म्हणतात, मार्कंडेय महर्षींनी क्रौंचकीकडून जे पितृस्तोत्र म्हणून घेतलं ते मी तुला सांगतो. मार्कंडेय मुनी म्हणतात, रुची नावाचा एक राजा होता जो अत्यंत शांत आणि अहंकाररहित होता. तो कोणाचाच आश्रय न घेता स्वतंत्र आणि मुक्त असा राही. तेव्हा स्वपितरांनी त्याचं कारण मुनींना विचारलं. पितृगणांनी त्या राजाला विवाह न करण्याचं कारण विचारलं, कारण विवाह किंवा पत्नी असणं स्वर्ग आणि अवनी यामधला सेतू मानला जातो. गृहस्थाश्रमात असणारी व्यक्ती सर्व देवांची, पितरांची, ऋषींची पूजा अर्चना करीत असेल तर त्याला उत्तम लोकाची प्राप्ती होते, असं म्हणल्यावर रुची म्हणाले, या जगात ज्या ज्या वस्तूंचा उपभोग घेतला जातो तो दुःखासाठीच घेतला जातो, याचसाठी मी बहुपत्नींचा स्वीकार केला नाही. रुची पुढे म्हणाले, अनेक जन्मांमध्ये केलेल्या वाईट कृत्यांपेक्षा आत्म्याच्या शुद्धीसाठी प्रयत्न करणं ह्या गोष्टीला मी महत्त्व देतो. हे ऐकून पितरगण म्हणाले, हे वत्सा, माणसांकडून अनेक जन्मातल्या दुष्कृत्यांबद्दल प्रक्षालन करून घेणं केव्हाही चांगलंच आहे, परंतु हा तुझ्यासाठी योग्य मार्ग नाही. हे वत्सा, मनुष्याची चांगली वाईट कृत्य सुखदुःखाच्या भोगामुळे शिथिल होऊन जातात. यासाठी विवेक सांभाळून कार्य करावं, म्हणजे पापाच्या चिखलाने, दुष्कृत्याने पश्चाताप करावा लागणार नाही. रुची पितामहांना विचारतात, पितामह, आपण तर पूर्ण कर्ममार्गी आहात, वेदांतात तर या अविद्येचं पालन केलं जातं, तरी देखील आपण मला पुन्हा कर्ममार्ग आचरण्यास का सांगता आहात? तेव्हा पितृगण म्हणाले, ही सर्व अविद्याच आहे. अमुक एक कर्मामुळे अमुक झालं असं म्हणणं खोटं आहे, परंतु विद्येमध्ये कर्म हा सेतू आहे. सत्पुरुषांकडून विवाह न केला गेल्याचं कारण मुक्ती आहे, परंतु अन्य लोकांना ती अधोगती प्राप्त करून देणारी आहे. पितृगण पुढे म्हणतात, तू ज्याला श्रेष्ठ मानित आहेस त्यामुळे एखादं कार्य न केल्याच्या परिणामाने तू दग्ध होत आहेस, म्हणजे विवाह न करणं हे तू श्रेष्ठ कर्म मानित असलास तरी तो न केल्याने तू पश्चाताप करीत आहेस. अविद्या देखील कधीतरी विषाप्रमाणे अपकारक ठरते, तेव्हा तू विधीपूर्वक विवाह कर. त्यानंतर रुची म्हणाले, मी तर आता वृद्ध झालो आहे, या वयात बहुपत्नींचा स्वीकार करणं अत्यंत कठीण आहे,
तेव्हा पितर म्हणाले, तू आमच्या वचनास मानित नाहीस आणि आपल्या भविष्य जीवनाबद्दल आनंदित पण होत नाहीस, त्यामुळे आम्हा लोकांचं पतन होईल आणि तुझी पण अधोगती होईल. एवढं बोलून पितृगण वाऱ्याने जसा दिवा नाहीसा व्हावा त्याप्रमाणे क्षणात नाहीसे झाले. महातपस्वी मार्कंडेय मुनींनी क्रौंचकाला म्हटलं, रुचीचा हा वृत्तांत म्हणजे त्याच्याबरोबर झालेला पितरांचा संवाद आहे. यानंतर गरुड पुराणामध्ये पित्याचं आख्यान आणि स्तोत्र याचा दुसरा भाग आलेला आहे. श्री सूत म्हणाले, क्रौंचकीने मार्कंडेय मुनींना विचारलं तेव्हा मुनी परत म्हणाले की रुची त्या पितरांच्या सांगण्याप्रमाणे फारच उद्विग्न होऊन गेला. आता तो कोणा कन्येला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने संपूर्ण भूमंडळात फिरू लागला. जेव्हा बरंच हिंडून देखील त्याला कोणतीही कन्या प्राप्त झाली नाही तेव्हा तो विचार करू लागला की आता मी कुठे जाऊ, कशाप्रकारे माझ्या पितृगणांचा आणि माझा उत्कर्ष होईल. असा विचार करीत असतानाच त्याला वाटलं की आपण ब्रह्मदेवाची आराधना करावी. त्यानंतर त्याने 100 वर्षांपर्यंत दिव्य तपश्चर्या केली. त्या तपाने संतोष पाहून ब्रह्मदेवाने त्यांना दर्शन दिलं आणि आपलं मनोरथ सांगण्यास सांगितलं. तेव्हा रुची म्हणाले, मी आपल्या पितरांनी सांगितल्याप्रमाणे हे तप केलं आहे. ब्रह्मदेव म्हणाले, तू राजा होशील, प्रजेचं रक्षण करशील, सर्व सिद्धी प्राप्त करशील. पितृगणांनी सांगितल्याप्रमाणे तू पत्नींचा स्वीकार कर, मग पितरांचं पूजन कर. तेच पितर संतुष्ट होऊन तुझे संपूर्ण मनोरथ पूर्ण करतील. रुची म्हणाले, जे पितरगण नेहमी चांगले इच्छितात त्या सर्व पितरांना मी प्रणाम करतो. जे कुठल्याही फळाची अपेक्षा करीत नाहीत, जे इच्छा करणाऱ्याची इच्छा पूर्ण करतात, त्या सर्व पितरांना यामुळे तृप्ती लाभू दे. अग्नीमध्ये हवन केल्याने ज्यांची तृप्ती होते, जे विप्रांच्या शरीरात निवास करून अन्नग्रहण करतात, जे पिंडदानाने प्रसन्न होतात, त्या सर्व पितरगणांना इथे अन्न आणि जलाने तृप्ती मिळो. विश्व, भूक, आराध्य, धर्म, कल्याण असे एकूण 31 पितृगण आहेत. या सर्व पितृगणांना तृप्ती प्राप्त होवो. मार्कंडेय म्हणाले, अशा प्रकारे स्तवन करताना अत्यंत तेजस्वी अशी राशी आकाशात उत्पन्न झाली. त्याकडे पाहून रुचीने आपले गुडघे टेकून हे स्तोत्र गायलं. रुचीने वारंवार आदराने नमन केल्याने पितृगण प्रसन्न होऊन त्याला अभिष्ट वर मागण्यास सांगू लागले. तेव्हा रुचीने नतमस्तक होऊन म्हटलं, प्रजेचं रक्षण करण्याचा आदेश मला ब्रह्मदेवाने दिला आहे, त्याचं पालन करण्यासाठी मी परमदिव्य आणि प्रजेचं हित चिंतणारी पत्नी मागत आहे. तेव्हा पितरगण म्हणाले, अत्यंत मनोरम अशी पत्नी तुला मिळेल. तिच्यापासून उत्पन्न झालेला पुत्र मनूचा स्वामी, परमबुद्धिमान आणि तुझी प्रसिद्धी कीर्ती या तिन्ही जगात करेल. त्याचे पुत्र देखील अत्यंत बलवान आणि पराक्रमी होतील आणि तू प्रजापती बनशील. या स्तोत्राचं जो माणूस भक्तीपूर्वक पठण करील त्यावर आम्ही संतुष्ट होऊन त्याला सर्व सुख पुत्र पौत्र देऊ. जी व्यक्ती आरोग्य संपत्ती पुत्र इत्यादींची इच्छा करील त्याला हे स्तुती स्तोत्र नेहमी पठण करावे लागेल. हे स्तोत्र हेमंत आणि शिशिर इत्यादी ऋतूंमध्ये पठण केल्याने अनेक वर्षांची तृप्ती होते. श्री मार्कंडेय मुनी म्हणाले की यानंतर नदीतून एक सुंदर अप्सरा वर आली. ती रुचीच्या जवळ जाऊन आणि अत्यंत मधुर कोमल शब्दात बोलून त्याला तिने प्रसन्न करून घेतले. तिने वरुणपुत्र पुष्कराच्या कृपेने उत्पन्न झालेली अतीव सुंदर अशी मानिनी नावाची कन्या रुचीला पत्नी म्हणून समर्पण केली आणि तिच्यापासून तुला महान बुद्धी असणारा पुत्र उत्पन्न होईल असा वर दिला. नंतर रुचीने त्या नदीजवळ विधीपूर्वक त्या कन्येचं पाणी ग्रहण केलं. त्यांच्यापासून निर्माण झालेला पुत्र रौच्य नावाने प्रसिद्ध झाला. यानंतर गरुड पुराणामध्ये हरिध्यानाचं महात्म्य आहे. स्वयंभूव आदी मुनिगण कर्मांच्याद्वारे भगवान श्री हरींचं स्मरण करतात. भगवान हरी देह, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण आणि अहंकार यापासून वर्जित आहेत.
ते वासनांपासून रहित, शुद्ध आणि संपूर्ण दोषांपासून मुक्त आहेत. भगवान हरी वृद्धावस्था आणि मरण यापासून मुक्त आहेत. ते वेदांताने जाणण्यायोग्य शब्द, रस, स्पर्श, रूप आणि गंध यापासूनही मुक्त आहेत. श्री सूत म्हणतात, जितेंद्रिय पुरुषाला याप्रमाणे नेहमी भगवान श्री हरींचं स्मरण करायला पाहिजे. जो मनुष्य याप्रमाणे हरींचं नामस्मरण करतो तो मनुष्य ब्रह्ममय होऊन जातो. याप्रमाणे मी तुला ईश्वराच्या ध्यानाचे सर्व प्रकार सांगितले. यानंतर गरुड पुराणामध्ये विष्णू ध्यानाचं महात्म्य आहे. श्री रुद्र हरीला म्हणतात, आपण मला भगवान विष्णूंच्या ध्यानाची पद्धत परत सांगा. ज्या ध्यानामुळे मनुष्य कृतकृत्य होतो ते मला सांगा. तेव्हा श्री हरी म्हणाले, आता मी तुला हरीच्या ध्यानाबद्दल सांगतो. त्या हरीचे मूर्त आणि अमूर्त असे दोन प्रकार आहेत. मुक्तीची इच्छा करणाऱ्या माणसाने कुंदाच्या फुलाप्रमाणे आणि गायीच्या फुलाप्रमाणे धवल वर्ण असलेल्या हरीचं सतत ध्यान केलं पाहिजे. हरीचं स्वरूप अत्यंत विशाल आणि शांत आहे. त्यांनी सहस्त्र सूर्याच्या तेजा इतकं दैदिप्यमान चक्र आणि गदा धारण केलेली आहे. पद्मासनावर विराजमान झालेले आणि सुंदर वस्त्र धारण केलेले असे हे श्रीहरीचे स्वरूप आहे. श्रीहरी सर्वांवर कृपादृष्टी ठेवणारे, सर्वांचंच मंगल करणारे आणि दुष्टांचा नायनाट करणारे आहेत. ते सर्वांचे स्वामी, सर्वांचे प्रिय आहेत आणि सूर्यमंडळात, अग्नीमध्ये तसंच जलामध्ये विराजमान आहेत. ते संपूर्ण जगाचे रक्षण करणारे आणि त्यांचं ध्यान करणाऱ्यांना मुक्ती देणारे असे भगवान विष्णू आहेत. जे लोक भगवान विष्णूंचं अशा स्वरूपाचं ध्यान करतात त्यांना उत्तम गती मिळते. याज्ञवल्क्य मुनींनी सर्वप्रथम या विष्णूचं ध्यान केलं तेव्हा त्यांना परमपदाचा लाभ झाला. हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर आणि बासरीवरील जुगलबंदी. राग आहे किरवाणी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर आणि बासरीवरील जुगलबंदी राग होता किरवाणी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात। पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी।
3: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर।

0: 哥哥，电话的电话，我打开没走路，我打姑娘来散步，那个蛋蛋蛋蛋蛋，那个白呀白呀白呀，我的名字咋么了？महाराज महाराज काय झालं काय काय की
1: काम क्रोध विंचू चावला
0: अरे अरे
1: तम घाम अंगाशी आला
0: महाराज
1: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण
0: हा हा म्हणजे अति दारुण
1: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
0: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
1: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
0: अति भयंकर म्हणजे
1: खूप भयंकर
0: आणि खूप भयंकर म्हणजे
1: मांदळ भयंकर
0: आणि मांदळ भयंकर म्हणजे
1: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
0: बापरे
1: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
0: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
1: हे गंगीचा इथं काय संबंध
0: मग त्या रंगीनं
1: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
0: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
1: मोठा विंचू
0: मोठा विंचू अंदाजे केवढा
1: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला महाराज देवा काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
0: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
1: असला उतारा चालत नाही
0: मग एक गरम गरम पावशेर
1: काय ते
0: दूध दूध
1: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
0: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
1: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
0: मी मारतो पिन
1: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरे विंचू चावला
0: महाराज
1: अरे विंचू चावला
0: आला का
1: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण
0: बरं झालं
1: किंचित राहिली फुणफुण
0: अजून राहिले
1: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय
2: श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 80वा श्लोक आपण बघूया. धरा श्रीधरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मत्सराते. काय म्हणतात पा, इथे पुन्हा तो भवसागर आलेलाच आहे. ते काय करा म्हणतात, पहिल्यांदा श्रीधराला धरा, अंतःकरणात पक्का धरा. काय त्या श्रीधराचं महत्त्व आहे बरं, असं जर विचारलं, त्या हरा अंतरात आहे. हरा म्हणजे हरी, हर श्री शंकर. श्री शंकरांचा, शिवाचा जो हृदय निवासी राम आहे, त्याला तुम्ही अंतरात धरा. हे सगळं मागं का सांगतात असं वाचाल की शंकरांनी ज्याला मानलं त्याला तरी तुम्ही मानणार का नाही मानणार?

म्हणून ते उदाहरण पुन्हा पुन्हा आदिनाथांचं शंकरांचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तो महादेव हर त्यांनी रामाला धरलेला आहे, त्याच्यामुळे विषाचं सगळं शांत झालेलं आहे, शमन झालेलं आहे. तो ज्याला मानतो त्याला तरी तुम्ही मानणार का नाही मानणार? म्हणून इथं त्यांनी पहिल्यांदा म्हटलं आहे धरा श्रीधरा त्या हरा अंतरात आहे. हराचा जो हृदय निवासी श्रीराम आहे त्याला तुम्ही अंतरात पक्का धरा. आणखी काय आहे त्याच्यामध्ये? तरा दुस्तरा त्या परा सागरात. त्याला अंतःकरणात धरल्याने काय होणार आहे? दुस्तर तरुण जायला कठीण असा जो सागर आहे. आणखी कसा आहे? परा महान आहे, मोठा सागर आहे, तरुण जाणं सोपं नाही आहे. अशा दुस्तर आणि महान सागरातून तरुण जायचं असेल तर त्या श्रीधराला धरा, त्याची नौका, त्याच्या नामाची नौका त्याला धरा. एखादी बोट असेल तर ती मोठ्या सागरातून जाईल तरुण, पण होडकं असेल तर? होडकं असेल तर बुडणार. मग होडक्याने काय करायचं? ते होडकं त्या बोटीला बांधायचं. ते होडकं जर त्या बोटीला बांधलं तर ते बोट जेव्हा पोचेल तेव्हाच ते होडकंही पोचेल. एकदा रामकृष्णानंच प्रश्न असं विचारलं होता बोलण्यामध्ये आलं की बोट केव्हा पोचेल अमुक वेळेला, आणि हे होडकं केव्हा पोचेल? ते होडकं जर बोटीला बांधलं तर त्याच वेळेला पोचेल, आणि जर बोटीला बांधलं नाही तर ते केव्हाही बुडेल त्याचा नेम नाही. तसं आपली होडक्याची बोट दोरी जी आहे तिथं बोटीला बांधा, त्या रामनाम नौकेला बांधा, ती आपल्याला घेऊन जाईल पलीकडे. आपली ताकद नाही, जीवाक शुद्र आहे अगदी, त्याची काही ताकद नाही आहे. त्याची ताकद भगवंतामुळे आहे. तुम्ही त्याला धरा तो सगळं करेल. काय लहान मूल जे असतं ते त्याला कडेवर बसता येत नाही, तर आईला हाका मारत राहतं, मग आई वाकून त्याला उचलून खांद्यावर घेते, कडेवर घेते. त्याची ताकद नाही आहे उचलायची. मांजराचं पिल्लू जसं म्याव म्याव करत राहतं मग ती मांजर येते आणि त्या पिल्लाला धरून घेऊन जाते. तसं आपलं काम आहे, आपली ताकद नाही. जीव अगदी अल्पशक्तिमान आहे, त्याला सर्व शक्तिमान भगवंताकडे जाता येत नाही. मग त्यांनी त्याला हाका मारायच्या, मग भगवंत काय कनवाळू आहे, दयाळू आहे, तो त्या जीवाला आपल्याजवळ घेतो आणि त्याचा उद्धार करतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं आहे तरा दुस्तरा त्या परासागरात, ते दुस्तरायचं असेल तर त्या श्रीधराला धरा. आणि काय करा? सरा विसरा त्या भरा दुर्भरा. ते दुर्भर काय माहिती आहे का? पोट. किती वेळा जरी भरलं पुन्हा रिकामच. आपल्याला वाटलं आता पोट भरलं, चला आता पुन्हा जन्मभर काळजी नाही, असं नाही. पुन्हा 4 तास झाले की खायला तयार. असं जे कधीही समाधान न देणारं, असं जे विधभर पोट आहे. आपण असं म्हणतो पुष्कळा बोलताना की विधभर पोटासाठी खळगी भरण्यासाठी किती कष्ट करायला लागतात. हे जर पोट नसतं तर मनुष्याने काही केलं नसतं, तो आरामात बसून राहिला असतं. पण पोट भरण्यासाठी सगळे व्याप. पण आता असं दिसतं की पोट जरी भरलं तरी देखील माणसं स्वस्त बसतच नाही, नाना व्याप करतच राहतात. आणि इथं तर ते म्हणत आहेत की हे जे दुर्भर पोट आहे त्याला तुम्ही विसरा. याचा अर्थ असा, त्याची चिंता करू नका, देहाच्या चिंतनामध्ये वेळ घालवू नका. देहाला काय द्यायचं ते द्या, चिंतन त्याचं नको. सकाळी उठलं की आपण लक्षात घ्यावा देहाला काय करायचं, स्नान घालायचं आहे, खायला घालायचं, झालं ना. आता देहाचा विचार नाही, आता आपलं जे काही काम आहे, भगवंताचं चिंतन आहे, आपलं जे काही काम करायचं आहे ते करायचं. त्या देहाचं पुन्हा चोजलेपूर्वत बसायचं नाही, हे पाहिजे का ते पाहिजे, हे घालू का ते घालू. मी चेष्टेत देखील म्हणते 17 साड्या कपाटात असल्या की ही नेसू का ती नेसू, आपली एकच असावी म्हणजे बरी, आपली नेटली की चालले बाहेर, एकाच रंगाची असावी. तसं नाही, ही रंगाची का त्या रंगाची, कुठला रंग घरी कमी आहे आणली पुन्हा बाजारातून. किती सोस, किती लोभ. आता सारखी प्रदर्शनं सगळीकडे भरत असतात, मला आश्चर्य वाटतं घरात एवढं फर्निचर आहे तरी पुन्हा जाऊन तिथं बघून यायचं आपल्याला काय कमी आहे. आता काय कमी आहे, काय आणायचं? याचा अर्थ असा की आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नाहीच आहे माणसाला. आणि ते सांगतात चित्ती असो द्यावे समाधान, ठेविले अनंते
तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे कितीही जवळ असलं तरी समाधान नाही. आणि ज्याचा स्वभाव समाधान मानण्याचा आहे तो असं म्हणतो, आता काय कमी आहे मला, वर छप्पर आहे, अन्न आहे, वस्त्र आहे, पुरे मला, मी आनंदात आहे. म्हणजे समाधान मानणं हा माणसाचा स्वभाव आहे. तो स्वभाव जर नसेल तर कितीही मिळालं तरी त्याची तळमळत असते. मोठ्या मोठ्या राजवाड्यात राहणारी माणसं काय शांत आहेत असं वाटतं आपल्याला? तळमळतच असतात. मोठ्या मोठ्या गाड्यातनं फिरतात, तळमळतच असतात. कुणालाही शांतपणे विचारावं, कसं काय आहे तुमचं, व आनंदात आहे, समाधानात आहे, नाही हो ते अमकं अमकं राहिलेलं आहे, ते हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करा, सुरूच आहे त्याचं. आणि शेवटी खरं म्हणजे सांगितलेलं आहे परमार्थाचं शेवटचं काय, समाधान, तृप्त. काय आहे व काय नाही, तृप्त आहे, काही नको आहे, आनंदात आहे. असे शब्द येतात का कानावर? असं जर बघितलं, 100 माणसांना उभं राहून विचारावं, काय हो तुमचं, कसं काय, छान आहे का, आनंदात, समाधानात आहो, काही नको आहे, असं किती शब्द आहे. किंवा आपणच बघावं, रात्रीसुद्धा ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळताना म्हणावं, तुला काय पाहिजे, उत्तर आलं पाहिजे, काही नको मला, भगवंता तू पाहिजेस फक्त, बाकी काही नको. आहे ते पुष्कळ आहे. किंबहुना आपल्या पात्रतेपेक्षा जास्त भगवंताने आपल्याला दिलेलं असतं. तो अत्यंत दयाळू आहे, कृपाळू आहे. आपली पात्रता नाही आहे एवढं मिळायची. सगळ्या गोष्टी त्याने आपल्याला दिला, देह उत्तम दिला, डोळे दिले, कान दिले, सगळे इंद्रिय दिली, सगळं चांगलं दिलं, तरी समाधान नाही माणसाला. म्हणून आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर समाधान, शांती, आनंद ही मिळवायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते. आणखीन एक काय करा, करा नी करा त्या खरा मच्छरा ते. मच्छरावर समर्थांनी खूप वेळा आक्षेप घेतलेला आहे. त्याचं कारण, मच्छर हा जो शत्रू आहे, या मच्छराने एवढं रामायण घडवलं, महाभारत सगळं घडलं ते मच्छरामुळे. त्यांना काही नव्हतं का? सगळं होतं, तरी दुसऱ्याचंही मला पाहिजे हा भाव त्याच्यात निर्माण झाला. आणि त्या मच्छरातून सगळं काही निर्माण झालं. तसं जगामध्ये सुद्धा लहान मूल जन्माला आलं, मच्छर आहेच. लहान भावंड आईच्या मांडीवर दिसलं तो मोठं भावंड त्याला ढकलून बाजूला काढतं, कारण आईचं प्रेम आता त्याच्यावर आहे असं त्याला वाटायला लागलं की ते त्या लहान मुलाचं मच्छर करायला लागतं. जर त्याची मनोभूमिका तयार केली नसेल तर तो त्या मुलाचं स्वागत करत नाही. भावंडात मच्छर, शेजाऱ्या पाजाऱ्यात मच्छर, ऑफिसमध्ये गेलो काम करणाऱ्यात मच्छर, क्रीडाक्षेत्रावर गेलो मच्छर, राजकारणात मच्छर, जिथं जावं तिथं मच्छर. आणि त्या मच्छरातूनच सगळ्या गोष्टी निर्माण होतात. त्यापेक्षा जे आपल्या वाट्याला आलं आहे ते उत्तम प्रकाराने करणं. त्याला स्वामीजी नेहमी उदाहरण देत असत की दोन बैल जर कडवा खात असले, गवत खात असले, तर एक बैल काय दुसऱ्या बैलाकडे बघत नाही त्याला किती घातलं आहे म्हणून, तर आपल्या समोरचं आहे तेवढं खातो. पण माणूस मात्र असं नाही, आपल्याला दिलं की त्याला किती मिळालं ते बघतो पहिल्यांदा. हा मच्छर आहे. त्यामुळे माणसाला जर शांती हवी असेल तर त्यांनी मच्छराला खरं असं म्हटलं आहे, गाढव म्हटलेलं आहे, निर्बुद्ध असा जो मनुष्य आहे तो मच्छर करतो. जर जाणता असेल, विवेक असेल, तर त्याच्याजवळ मच्छर असणार नाही. विवेकाने त्या मच्छराला दूर केलं पाहिजे. म्हणून करा नी करा, त्याला दूर करा या मच्छराला, असं जर असेल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने समाधान मिळू शकेल. त्यामुळे समाधानासाठी काय करायला पाहिजे हे समर्थांनी पुण्या निर्निळ्या श्लोकामधून सांगितलं आहे. आणि मनुष्य सगळं असतानासुद्धा समाधान का मानत नाही आणि दुःख का करतो, तोच कसा सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. ते आपण नीट समजून घेऊन आपल्याला जर समाधान हवं असेल तर काय करायला पाहिजे, आणि दुःख नसो असेल तर काय टाकायला पाहिजे, या सगळ्याचा विचार करून आपण डोळसपणाने जीवन जगलं पाहिजे. सावधपणाने, सावचित होऊन देऊन जगलं पाहिजे. असं जर जगलं तर समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

श्रोतेहो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या साधू पुरुषांच्या समक्ष ह्या पुराणाचं वर्णन करावं, पुष्कळ लोकांच्या समोर हे पुराण सांगावं का? कारण साधू पुरुष समोर का असावेत? कारण हे अत्यंत गोपनीय असं आहे, रहस्यमय असं त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे की पुण्याच्या प्राप्तीकरता भक्तिभावानी ह्या पुराणाचं श्रवण करावं, ह्या पुराणातला उपदेश जो जो सांगितला आहे तो ध्यानात घ्यावा आणि

0: त्याच्यापासून आपलं मन विष्णूशी संलग्न करून घ्यावं. भगवान विष्णू ही एकच स्वीकार्य उपासनीय किंवा सर्वश्रेष्ठ अशी देवता आहे अशी धारणा करून आपली साधना सुरू करावी. ऐकणारा मनुष्य अधिकारी कोण आहे? जो श्रद्धाळू आहे, जो मुमुक्षू आहे, जो धर्मात्मा आहे, जो वितरागी पुरुष आहे, हाच श्रवणाचा अधिकारी आहे. कुठे ऐकावं? पवित्र देशात ऐकावं, देवमंदिराच्या सभामंडपात ऐकावं, पुण्यक्षेत्रावरती ऐकावं, देवा ब्राह्मणांच्या समीप ऐकावं आणि ते एकाग्र चित्तानी ऐकावं. हे आपल्याकरता सांगितलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यानंतर ते पुढे म्हणतात की म्हणाले, एवढा तुम्ही पुराणाचा महिमा सांगितल्यानंतर आता ऋषींनी त्यांना विचारलं की सनत्कुमारांनी नारदांना कोणत्या धर्माचा उपदेश केला हे आम्हाला तुम्ही सांगा. तेव्हा त्यावेळी त्यांनी त्या सुतांनी सांगितलं की हे सनकादिक जे आहेत, हे सनक सनंदन सनत्कुमार आणि सनातन हे जे चौघे आहेत ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. आणि मी आपल्याला म्हटलं तसं बालभावामध्ये ते राहिलेले आहेत. हे चारही महात्मे विष्णूंचे थोर भक्त आहेत आणि ते सत्यव्रती आणि मुमुक्षू आहेत. एके दिवशी म्हणाले, मेरू पर्वताच्या शिखरावरती ब्रह्मदेवांच्या इथे सभेकडे ते निघाले होते. त्यावेळी भगवान विष्णूंच्या चरणातून प्रकट झालेल्या गंगेचं त्यांना दर्शन झालं आणि तिचा सीता नावाचा जो प्रवाह आहे आणि अनेक प्रवाहांनी ती गंगा प्रवाहित झालेली आहे. तिचे ते जे अनेक प्रवाह आहेत त्या प्रवाहातल्या सीता प्रवाहाच्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी त्या सीता प्रवाहामध्ये अवगाहन केलं, स्नान केलं, आंघोळ केली आणि त्या धारेत स्नान करून ते बाहेर आले. आणि त्यावेळी नारदांनी त्या चौघांना पाहिलेलं होतं, त्यांना पाहून त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यावर ते म्हणाले, हे साधू पुरुष काय, हे साक्षात परमात्म स्वरूपच आहेत. आणि म्हणून त्यांनी ताबडतोब त्यांच्या समोरच भगवंताच्या नामांनीच त्यांची स्तुती केली. आधार काय? ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो ब्रह्मच आहे, ब्रह्मापेक्षा काही भिन्न नाही आहे. म्हणून त्याचं वर्णन कशाने करावं? त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन त्यांनी आपल्यासमोर त्या ब्रह्माच्याच रूपामध्ये वर्णन केलं. ते म्हणतात, नारायण च्युतनंत वासुदेव जनार्दन यज्ञेश यज्ञ पुरुष कृष्ण विष्णू नमोस्तुते पद्माक्ष कमलाकांत गंगाजनक केशव क्षीरोदशयी शायीन देवेश दामोदर नमोस्तुते. म्हणाले, श्रीराम विष्णू नरसिंह वामन प्रद्युम्न संकर्षण अजानिरुद्धामलरुंड मुरारे त्वं पाहिनहा सर्व भयात जसरम. की सर्व भयांच्या पासून आम्हाला दूर कर, आमचं रक्षण कर. कसा आहेस तू? निर्मल कांतीनी संपन्न आहेस. हे भगवंता, तुझी ही सगळी नावं घेऊन ते त्या भगवंताचं स्मरण करत आहेत. आणि ते स्मरण करत असताना त्यावेळी सनत्कुमारांचं स्नान झालेलं आहे आणि त्यांनी उच्च स्वरामध्ये ह्या हरिनामाचा गजर ऐकला आणि त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी सांगितलं, या आमचं स्नान झालं आहे, आपणही ह्या धारेमध्ये स्नान करा. त्यांनी स्नान केलं, तर्पण केलं आणि ते जलाच्या बाहेर आले, संध्योपासना केली. आणि मग त्यांनी असं वर्णन केलं आहे की देवर्षी नारदांनी त्या सनकादिकांना प्रश्न विचारला की आपण सर्वज्ञ आहात, मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. ते प्रश्न, हे सर्व स्थावर जंगम विश्व कसं निर्माण झालं, ही भगवती गंगा त्यांच्या चरणातून कशी प्रकट झाली, त्या भगवान श्रीहरीचं रूप कसं आहे, मन वाणी शरीर यांनी मनुष्याची कर्म कशी सफल होतात, ज्ञान आणि तपस्या यांची लक्षणं कोणती आहेत, अतिथी पूजनाचं महत्त्व काय आहे आणि भगवान विष्णू कसे प्रसन्न होतील, हे त्यांचे प्रश्न आहेत. आता ह्या प्रश्नांच्या नंतर पुन्हा परमेश्वराची पुष्कळ स्तुती केली आहे आणि त्या स्तुतीनंतर नारदांनी सनकादिकांना नमस्कार केला. सनकादिक प्रसन्न झालेत, भक्तिभाव त्यांच्या डोळ्यातून पाझरतो आहे. आणि सनकादिकांनी त्यांना सांगितलं की ही जी सृष्टी निर्माण झाली आहे त्या सृष्टीच्या निर्मितीच्या मागचा इतिहास जो आहे तो मी तुला थोडक्यात सांगतो. ती भगवान विष्णूपासून निर्माण झाली, भगवंताची माया आहे, भगवंतानी त्या मायेपासून ह्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आता आपण सगळेजण तत्त्वज्ञान ऐकतो म्हणून पुन्हा तो विषय मी मांडत नाही आपल्यापुढे. त्या मायेपासून सत्वरजतमाची उत्पत्ती होते. सांख्यदर्शनाने जी प्रक्रिया स्वीकारली आहे त्याच पद्धतीने इथेही तो क्रम स्वीकारला आहे आणि वेदांत दर्शनाप्रमाणे आणि ब्रह्मपुराण आहे म्हणून विष्णूंनी त्याची उत्पत्ती केली आहे असं म्हणून विष्णूपासून माया, मायेपासून सत्वरजतम हे गुण, मग त्याच्यापासून पंचमहाभूत, पंचतन्मात्र, मग मन, बुद्धी, म्हणजे अंतःकरण चतुष्टय, 10 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, ही जी सामान्य पुढे जी उत्पत्ती आहे ती सगळीकडे जी स्वीकारली आहे तीच इथे स्वीकारली आहे. म्हणजे पुराणं जी तत्त्वज्ञान सांगतात, सृष्टी उत्पत्तीच्या शिवाय विषय कशाचाच पुढे जात नाही. का जात नाही? त्याचं कारण एक आहे की ज्याचा विचार करायचा आणि अभ्यास करायचा त्या ह्या जगामध्ये समजणाऱ्या गोष्टी तीन आहेत. एक गोष्ट जीव, आमच्यामधलं चैतन्य म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचं आहे. दुसरं असं की हे जग जे आम्ही पाहतो ते काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि ते कुणी निर्माण केलं आहे तो जगदीश्वर, तो समजून घ्यायचा आहे. म्हणून जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांना समजून घेणं हा मूलभूत विचार आहे. मग त्याच्यापासून जीवाची परिस्थिती, आता आपण जसं म्हटलं तसं की जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन अवस्थातून जीव जातो. या जीवाचा व्यवहार करण्याकरता कोणकोण उपयोगाला येतं? अंतःकरण चतुष्टय उपयोगाला येतं. मग ते मन म्हणजे काय? अभ्यास सुरू झाला की त्या अंतःकरण म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, याच्याकरता लगेच एक एगोदर्शन सुरू झालं. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे हे त्याच्या ज्या शाखोपशाखा आहेत त्या पुढे जरी निर्माण झालेल्या दिसल्या तरी त्याचा मूलभूत भूमिका, विचार किंवा प्रश्न जर काही असेल तर हे तीन कोण आणि ह्या तिघांचं परस्परांशी नातं काय? कारण हा जीव ह्या देह चालवतो का, ह्या जीवात तो जगदीश्वर बसतो, मग तो कुठं असतो, तो कसा राहतो, त्याचं स्वरूप काय? तसं जीव कुठे राहतो? तो जर अगदी अंश मात्र आहे तर तो हृदयात राहतो का सगळ्या शरीरभर राहतो? मग तो जर हृदयात राहत असेल तर पायाला काटा बसलेला त्याला कसा कळतो? मग काटा बसलेला जर त्याला कळत असेल, कारण सुखदुःख त्याला होतं, त्यामुळे काटा बसलेला जर त्याला कळत असेल तर त्याच्यापर्यंत तो कोण पोचवतो? विषयाचं इंद्रिय पोचवतं. बोटाला लागल्याबरोबर बोट पोचवतं का? ह्या बोटाला लागलं हे त्या मनाला कळतं. कारण असं आहे, आपल्याला आपण बेभान असलो आणि आपल्याला काही लागून गेलं, रक्त जरी त्यातनं वाहत असलं तरीसुद्धा आपल्याला त्याचं भान होत नाही. कितीतरी उशिरा त्याचं अरे केव्हा लागलं कोणाला माहिती, आपल्याला कळलं नाही. कळलं कसं नाही? कारण त्याच्याकडे मन नव्हतं म्हणून. आपलं मन त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीकडे होतं म्हणून ते कळलं नाही. म्हणजे इंद्रियाला लागलं त्याचं दुःख जे जीवाला होतं ते इंद्रियाला कळतं का जीवाला कळतं का ते मनाला कळतं? कुणाला कळतं म्हणून ते जीवापर्यंत जात? सहाले विषय सुरू. तत्त्वज्ञानाचे विषय एक एक गोष्ट घेऊन ते पिंजून काढलेले आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा विचार आपल्याकडे इथे आलेला आहे. आपण थोडक्यात पुढे गेलो की सांख्यांनी जे सृष्टी प्रक्रिया सांगितली आहे तीच आपण अवलंबली. ती पंचमहाभूत, ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मग त्याच्यापासून ही सगळी सृष्टी, ह्या पंचमहाभूतापासून स्थावर जंगम सृष्टी निर्माण झाली. ही जी हलणारी म्हणजे वृक्ष ही कशी आहे? स्थावर सृष्टी आहे. आमचे जे पर्वत आहेत स्थावर सृष्टी आहे, ती एका ठिकाणी स्थिर राहिलेली आहे, ती चलसृष्टी नाही आहे. आम्ही जंगम सृष्टी आहे. ती जंगम काय आहे? ही वस्तू इकडची तिकडे हलवता येते. आपल्याला जर असं वाटलं की आपल्या घराच्या मागे सगळ्या त्या टेकड्या आहेत, ती हनुमान टेकडी, आणि ती वेताळ टेकडी, आणि ती फर्ग्युसन टेकडी, ही जर सगळी उचलून जर चांगली कोथरूडच्या बरीच मागे 5 किलोमीटर टाकली तर तिथे सगळी वसाहत व्हायला चांगलं एकदम प्राईम लोकॅलिटी आहे. त्याच्यामध्ये आता आणखीन ओनरशिप फ्लॅट्स व्हायला हरकत नाही. म्हणजे बिल्डरनी जर ठरवलं हे उचलान तिकडे टाका, टाकता येत नाही. त्याला भुईसपाट करतील पण त्याला उचलता येणार नाही. ती स्थावर सृष्टी आहे, ती हलत नाही. झाडं झुडपं हलत नाही. हलणारं कोण आहे? हे जंगम आहे. हे इथं बनवलं आहे, इथून तिथं न्या, तिथून तिथं न्या, कुठेही नाही. भगवंतानी निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती दोन प्रकारची आहे. आणि आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे हा जीव उत्पन्न झाला का हा उत्पन्न नाही झाला? उत्पन्न काय काय झालं हे सगळं आत्ता बोललो ते उत्पन्न झालं. आणि ह्याच्याबरोबर आणखीन एक उत्पन्न झाला, तो म्हणजे प्राण. प्राणाला उत्पत्ती आहे, जीवाला उत्पत्ती नाही. जीव हा परमेश्वराचा अंश आहे आणि तो जर परमेश्वराचा अंश नसता, तो जर उत्पन्न झाला असता ना तर तो केव्हाच मेला असता.
1: आणि त्याला कुणी मोक्ष सांगितला असता? प्राणाला कुणी मोक्ष सांगितलाय की प्राणाला कुणी सांगितलंय की प्राणा ही तुझी गती आहे आणि ह्या गतीने तू जाशील तर तुला मोक्ष मिळेल? प्राण म्हणेल मला कसा मिळेल, मी त्या देहात प्रवेश करतो, तो देह संपला की देहाच्या बाहेर पडतो, देह चालवतो मी, पण तो कसा आहे तेवढं घेऊन आपण पुढे जाऊ. या तत्वज्ञानावर आपण फार थांबायला नको. फक्त एक लक्षात ठेवण्याचं तत्वज्ञान आहे की जीव जन्माला येत नाही, शरीर जन्माला येतं. जीव परमेश्वराचा अंश आहे आणि तो अंश आहे म्हणून त्या अंशाला मोक्षाची इच्छा आहे, कारण तो कायम आहे, ते परमेश्वराचं स्वरूप आहे, तो कायम आहे. आता कायम नसलेला प्राण आहे पण आपण म्हणतो अहो ती व्यक्ती म्हणजे माझा जीव की प्राण आहे. बरोबर आहे, जीव कायम टिकणार आहे त्यामुळे त्या व्यक्तीविषयीचं माझं प्रेम कायम आहे. आणि प्राण आहे का? प्राण आहे आपण आपलं बोलतो पण प्राणाचं काम काय आहे? आमची सगळी इंद्रिय ती लबाड आहेत, ही सगळी त्यांच्या सुखाकरता काम करतात. त्यांच्या सुखाचं जर नसेल त्यांना कंटाळा येतो, त्यांना नको वाटतं, ते टाळाटाळ करतात. त्यामुळे इंद्रियांना, डोळ्यांना जो सिनेमा आवडतो तोच बघावा असा वाटतो, कानांना जे म्युझिक ऐकावतं, आता काय माहीत नाही किती वाजता बाहेर सुरू होणार आहे पण अजून आपण सुखात आहोत, तर ते जे केव्हा सुरू व्हायचं आहे ते जे आवडतं ते ऐकावं असं वाटतं, जिभेला जे आवडतं ते खावं असं वाटतं. असं आहे, डायबिटीज आहे, गोड आवडतं आहोत, काय करणार. म्हणाले शेवटी असं आहे की आपण जगतो आहोत ते कशाकरता? अहो ते खाण्याकरता जगतो म्हणाले. खाणं काही आपल्या जगण्याकरता नाही, ही एकाची फिलॉसॉफी आहे. कुणाची ही फिलॉसॉफी सांगणारा हा सगळ्या इंद्रियांच्या अधीन आहे. इंद्रियांच्या अधीन असणाऱ्याची फिलॉसॉफी आहे की आम्ही खाण्याकरता जगतो. दुसरा म्हणतो नाही नाही, जगण्याकरता जे आवश्यक आहे तेवढंच स्वीकारलं पाहिजे आणि जे योग्य आहे तेच स्वीकारलं पाहिजे. हा विचार कोणाचा आहे? हा विचार प्राणाचा आहे. प्राण असा आहे देहामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक, जो ह्या सृष्टीच्या उत्पत्तीमधला आणि आमच्या देहामध्ये ज्याचा प्राईम इम्पॉर्टंट रोल आहे, ज्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे असा प्राण आहे. तो काय करतो? तो प्राण असं करतो की ही इंद्रिय सगळ्या चुका करतात. रात्रभर दोन दोन तीन तीन सिनेमे पाहिलेत, आता ते रात्रीभर ते पाहताना एन्जॉय, ते एन्जॉय म्हणजे काय? सारखे खायचे पदार्थ घ्यायचे, कॉफी प्यायची, कोल्ड्रिंक्स प्यायची, नंतर आम्हाला पाहिजे तर मिल्कशेक्स घ्यायचे, पण आम्ही रात्रभर जागायचं, मजा करायची. आता हे सगळं मजा करून त्या पोटामध्ये केलेलं जे कॉकटेल आहे, ते सगळं संमिश्रण आहे, ते कोण पचवणार? तो प्राण म्हणतो माझ्या पोटात असलेलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे मला मिळालेलं आहे त्याला पचवण्याकरता. तो समान आहे, त्या प्राणाचे जे पाच भाग आहेत त्यातला जो समान आहे तो अन्नाचं पचन करतो. तो म्हणतो आता मी किती जरी धडपड केली तरी हे अन्न कसं पचवू? तर तो प्राण त्याला सांगतो बाबा काही कर पण पोट बिघडवून देऊ नकोस. मग दुसऱ्या दिवशी आपण तो छे मला काही होत नाही, रात्रभर जागलो, काय वाटेल ते खाल्लं तरी आम्ही एकदम टणाटण टकाटक आहोत, आम्हाला काही होत. अरे तुला काय होत नाही, त्या प्राणाला इतकं ओव्हरटाईम करावं लागतं आहे की त्याला तू थकवतोस. म्हणजे देहामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे ती इंद्रिय आहे की जी इंद्रिय स्वतःच्या तंत्राने मनमुक्त वागतात आणि तो प्राण जो आहे तो कुठूनही, हा देह सुटण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा देह कसा टिकेल याच्याकरता धडपड करणार आहे. तो आमचा हितैषी आहे, तो आमचं हित करणार आहे. आणि ही सगळी इंद्रिय, ही सगळी लबाड आहे, ती आम्हाला खड्ड्यात घालणारी आहेत. त्यांना जे प्रिय आहे ते मान्य आहे, प्राणाला जे देहाकरता हित आहे ते मान्य आहे. किती सेल्फलेस आहे तो, किती त्याच्या बाजूनी निष्काम आहे, ही इंद्रिय धडपड करतात, दमतात आणि रात्री चांगले झोपतात, चांगली विश्रांती घेतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी टकाटक की काय नाही, एकदम ताजेतवाने झालेले आहेत, पुन्हा काहीतरी नवीन करायला. त्या प्राणाला देतो कोण विश्रांती? दिवस रात्र काम करणारा फक्त प्राण आहे. जीवसुद्धा विश्रांती घेतो, पुरी शयते तो त्या आत्म्याच्या ठिकाणी सर्व इंद्रियांच्या सहित त्या चैतन्यामध्ये जाऊन विश्राम घेतो. हे सगळे विश्रांती घेतात तेव्हा हा देह कोण चालवतो? प्राण चालवतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ह्या उत्पत्तीमध्ये जगाच्या
0: लक्षात ठेवण्यासारख्या दोन तीन गोष्टी आहेत आपल्याला आपल्यापुरत्या, की परमेश्वरापासून जीव जन्माला आलेला आहे, या जीवाला कधीही मरण नाही, तो कधीही संपणार नाही, या जीवाला मोक्षाची अपेक्षा आहे, हा सगळी उत्पत्ती सृष्टीची जी आहे ती चेतन असो की जड असो ती याच पद्धतीने झाली आहे. वृक्षाची कशी झाली आणि माणसाची कशी झाली, सगळे पंचमहाभूतापासून आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. माणसाच्या ठिकाणी प्रेमाने आपल्याला प्रिय आहे ती करणारी इंद्रिय आहेत, मनापासून पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि आपलं मन, हे पाचही जण आपल्याला काय आवडतं ते करणारे आहेत. पण एकटा प्राण पहिल्या श्वासाबरोबर आणि शेवटच्या श्वासापर्यंत ह्या देहाला अखंड चालवत राहणार आहे. आणि त्यामुळे भारतीयांच्या सगळ्या साधन मार्गाचा पुन्हा प्राण जर कोण असेल तर तो हा प्राणच आहे, कारण याच्याच आधाराने आपण उपासना करतो. त्या सगळ्यातलं मुख्य कोण आहे? भक्ती केली, जप करा, जपानी काय झालं, प्राणाचा आयाम केला, आम्ही योग मार्गाचा अवलंब केला, कुणाला हाताशी धरलं, प्राण आणि अपानाला हाताशी धरलं. आणि त्यामुळे सगळे साधन मार्ग प्राणाशी निगडित आहेत. आणि काय करायला सांगितलं आहे आपल्याला? चित्ताची शुद्धी करणं, म्हणजे पहिल्यांदा प्राणाला प्रबल करणं, त्याला बलवान करायचा. आणि प्राण जितका बलवान होत जाईल तितका तो आपलं हित साधून देणार आहे. आपलं हित साधतो म्हणजे काय करतो? आपल्या चित्ताला हळूहळू शुद्ध करत जातो, आपल्या मनामध्ये विवेक निर्माण करून देतो. हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी सनकादिकांनी नारदांना सांगितलं. हा जो कथानकाचा भाग आहे तो मृकंडू मुनींचा कथाभाग आलेला आहे इथे. आता हा भाग कुणी कुणाला सांगितला? सनत कुमारांनी नारदांना सांगितला. आणि मृकंडू नावाचे एक मुनी होऊन गेले. ते शालग्राम नावाच्या एका तीर्थावरती किंवा एका तीर्थक्षेत्रावरती बसून तपसाधना करत होते. त्यांनी खूप काळापर्यंत तपसाधना केली, 10,000 युगांपर्यंत तपसाधना केली असं त्यांनी म्हटलेलं आहे. कालाची मर्यादा आज आपण पाहणार आहोत. कालमर्यादा पाहताना आपल्या लक्षात येईल की हा काळ किती आहे. एवढ्या दीर्घ कालापर्यंत ते लोक कसे तपश्चर्या करत असतील? सत्ययुगामधल्या लोकांचं आयुष्याचं मान, त्रेतायुगामधल्या आयुष्याचं मान, द्वापार युगातल्या आणि कलियुगातल्या ह्यामध्ये पुष्कळ अंतर आहे, एक. आणि दुसरं असं की ज्याची पार्श्वभूमी आपली आत्ता तयार आहे, त्या प्राणांचं हित ज्यांनी पाहिलेलं आहे, त्याला ईश्वराच्या तपश्चर्येकरता आपल्या प्राणांचं बल वाढवून, शरीराचं बल वाढवून, त्या शरीराला दीर्घ कालापर्यंत ठेवण्याचं सामर्थ्य आहे. याला आम्ही कुणाचा दाखला द्यायचा? याला आम्ही आजच्या पॉल ब्रँटनच्या पुस्तकाचा दाखला द्यायचा. त्या पॉल ब्रँटननी असं म्हटलं आहे की मी जेव्हा हिमालयामध्ये याचा शोध घेण्याकरता गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हिमालयामध्ये इतके दीर्घ कालापासून, म्हणजे ज्याच्या काळाची मोजमाप करता येणार नाही किंवा मोजदात आम्हाला कळणं शक्य नाही, इतक्या दीर्घ कालापासून हे जे ऋषीमुनी तपाला बसलेले आहेत त्यांचे जे देह आहेत ते आज दिसायला खडकासारखे दिसत आहेत, खडक झालेले आहेत त्यांच्या देहाचे, पण तिथे स्पंदनं चालू आहेत. म्हणजे वरून दिसायला खडक दिसतात पण आत स्पंदनं चालू आहेत असं आश्चर्य मी हिमालयामध्ये पाहिलं. आणि त्यांनी स्थान दिलं आहे की तपोवनाच्या पुढे मी ते जाऊन पाहिलेलं आहे. त्याच्याकरता आणखीन त्याची कन्फर्मेटरी टेस्ट आपल्याला जर खात्री करून घ्यायची असेल तर श्रीराम शर्माजींचं हिमालय की यात्रा नावाचं त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रामध्ये ही स्थिती काय आहे ह्याचं त्यांनी वर्णन केलं आहे. आपल्या उत्सुकतेपुरतं मी अर्ध्या सेकंदात त्याच्याबद्दल सांगते. पुष्कळ त्यांच्या चरित्रामधला त्यांच्या साधनेचा भाग खूप मोठा आहे, पण त्यांना एकदा ज्या दिव्य पुरुषाशी त्यांचं संधान बांधलं गेलेलं होतं आणि तो दिव्य पुरुष त्यांना जो मार्गदर्शन करत होता तो एके दिवशी त्यांच्या देवघरात येऊन उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं आता हिमालयात जायचं तपोवनला. त्या काळची परिस्थिती आणि त्या काळची म्हणजे 70-80 वर्षापूर्वीची परिस्थिती, कारण ते आता हयात नाहीत. आणि आपल्याला जर माहीत असेल तर गायत्री तपोभूमी मथुरा किंवा जो गायत्रीचा आश्रम आहे हरिद्वारचा त्याचे तो ज्यांनी निर्माण केला ते हे श्रीरामजी शर्मा. तर ते त्या
1: तपोवन करता निघाले, काही नाही पायात चप्पल बिप्पल काही भानगड नाही, आणि ते तिथे निघाले, त्या पुढे पोचले म्हणजे गोमुख आधी ओलांडून पुढे गेले आणि त्याच्या तपोवनापर्यंत गेले, पण परिस्थिती कठीण झाली. ते म्हणाले, परिस्थिती इतकी माझी अवघड आहे की आता पुढचं पाऊल टाकता येत नाही. अशी परिस्थिती जेव्हा झाली त्यावेळी त्यांनी पाहिलं की असं चबुतरा असावा तसा चार खांब आहेत, वरती छत आहे आणि थोडासा चौथरा बांधलेला आहे. तिथे जाऊन बसते, जे पडले ते झोपले, सकाळी उठले ते ताजेतवाने झाले. आणि पुन्हा जो पुरुष त्यांच्या घरात येऊन त्यांनी मार्गदर्शन अनेक वेळा केलं होतं तो तिथे आला, चल म्हणाले माझ्याबरोबर. ते निघाले आणि ते म्हणाले, त्यांनी त्या तपोवनापासून मला जे पुढे न्यायला सुरुवात केली ते आश्चर्य वाटलं. म्हणाले की आम्ही दरीवरून चालत होतो, चालायला काहीच नाही, खाली रस्ता आहे का पूल आहे काहीच नाही, पण आम्ही त्या दऱ्यांमधून, म्हणजे आपण मध्ये म्हणणार नाही, दरीच्या वरून, इथे जमीन संपली आणि इथे दरी सुरू झाली की त्या दरीच्या वरून म्हणाले आम्ही चालत होतो. त्यांनी मला ते पुढे आणि मी मागे असं त्यांनी मला धरून नेलं. आणि नेल्यानंतर तिथे असलेले जे ऋषीमुनी आहेत त्यांचं मला दर्शन घडवलं. आणि त्या ऋषीमुनींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला आमचा आशीर्वाद आहे आणि तुला हे कार्य करायचं आहे. आपण जर तिथे त्या गायत्री आश्रमात जाऊन त्यांनी एकट्यानी स्वतः लिहिलेलं जर वाङ्मय बघितलं तर लक्ष, वयाच्या 18 वर्षापासून त्या माणसाच्या साधनेला सुरुवात झाली. 40 गायत्रीची 24 लक्षाची पुरश्चरणं केलेली आहेत आणि रोज 50 तरी पानं रोज लिहून झालेली आहेत त्यांच्या आयुष्यात. दीर्घायुष्य मिळालेलं आहे त्यांना, पण रोज लिखाण, जेवता खाता पिता उठता बसता अखंड वाचन, त्या वाचनाचं इतकं स्मरण आणि त्याच्यातून निर्माण झालेली सगळी पुराणंसुद्धा भाषांतरित त्यांनी केलेली आज उपलब्ध आहेत श्रीराम शर्मांची. त्यांच्यासारखी पुन्हा दुसऱ्यांची उपलब्ध नाही आहेत. पूर्ण पुराणांची भाषांतरं केली आहेत, खूप मोठं काम केलं आहे. असो, पण सांगण्याचा हेतू असा की इथे आपल्याला जे सांगायचं आहे की 10,000 वर्षांपर्यंत उपासना केली, तपश्चर्या केली, म्हणजे हे भाकड आहे सोडून द्यायचं, 50 वर्ष केली असेल असं नाही आहे. ते त्याचं मोजमाप आहे आणि त्यांनी ते तसं केलेलं आहे. तो त्या त्या काळामध्ये आणि आजही करत असलेली मंडळी आहेत की जी असं म्हणतात. असो, आपला विषय लांबत जाईल. तर त्यांनी असं म्हटलं की असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। काशी क्षेत्री एक शास्त्री बुवा राहत होते। ते उत्तम ज्योतिषी होते। त्यांची श्री दत्तात्रेयाची उपासना होती। अनेक वर्ष त्यांच्या पोटी संतान नव्हतं, त्यामुळे ते खूप दुःखी होते। श्री दत्तात्रेयाची उपासना एके दिवशी अचानक फळाला आली, त्यांना मुलगा झाला। शास्त्री बुवांना खूप आनंद झाला। श्री दत्तकृपेने मुलगा झाला म्हणून त्यांनी मुलाचं नाव दत्तात्रय ठेवलं। मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला। तो 10 वर्षांचा झाला तेव्हा शास्त्री बुवांनी आपल्या मुलाची कुंडली मांडली आणि त्यांना धक्काच बसला। मुलाची आयुर्मर्यादा अवघी 14 वर्षांची होती। शास्त्री बुवांनी एका सत्पुरुषाला यासंबंधी विचारलं तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, अक्कलकोटला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ आहेत, त्यांची सेवा करा। स्वामी प्रसन्न झाले तर मृत्यूयोग टळेल। शास्त्री बुवा काशीहून निघाले आणि बायको मुलाला घेऊन एके दिवशी अक्कलकोटला येऊन पोहोचले। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचंही हृदय आनंदाने अतिशय भरून आलं। तिघांनीही स्वामींची मनोभावे पूजा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की आता अक्कलकोटातच राहायचं, स्वामींच्या नित्य सेवेत राहायचं। एके दिवशी सकाळी हे तिघे स्वामींच्या दर्शनाला आले, वाकून नमस्कार केला। स्वामींच्या भोवती खूप भक्त मंडळी होती। इतक्यात काय झालं तर तो मुलगा अचानकपणे थरथर कापू लागला। त्याच्या तोंडात फेस जमा झाला आणि तो धाडकन खाली कोसळला। यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता। दोघेही धाय मोकलून रडू लागले। शास्त्री बुवा म्हणू लागले, स्वामी, आमच्या मुलाचं भविष्य मला ठाऊक होतं, म्हणून तर आम्ही आपल्या सेवेत आलो। स्वामी म्हणाले, काळे तिळ घेऊन या। तेव्हा शास्त्री बुवा चमकले। स्वामींनी काळे तिळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ जवळ आली ह्याची शास्त्री बुवांना खात्री झाली। स्वामी चरणी मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्री बुवांच्या मनात चमकली, म्हणून ते चटकन म्हणाले, मुलाचा मृत्यू टळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो होतो। दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवा। स्वामी पुन्हा म्हणाले, तीळ आणा, साखर आणा। शास्त्री बुवांनी स्वामी आज्ञेचं पालन केलं। स्वामी परब्रह्म आहेत ह्याची त्यांना खात्री होती। स्वामींनी तीळ आणि साखर मुलाच्या तोंडात घातले आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला। त्याचा मृत्यू टळला होता। स्वामींनी मृत्यूदूतांना समोरच्या म्हाताऱ्या बैलाकडे पाठवलं आणि त्या क्षणी तो बैल आचके देत गत प्राण झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आकाशातले ग्रह आपण कुंडलीत मांडतो, परंतु सत्पुरुष अवतारी पुरुष कुंडलीतल्या ग्रहांचे मार्ग बदलू शकतात। त्यासाठी तुमच्यापाशी पूर्वपुण्य हवं, नामस्मरण हवं, श्रद्धा हवी, तर तुमची कुंडली बदलते। म्हणून तुम्ही अखंड नामातच दंग रहा। स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवा म्हणजे स्वामी तुमच्यावर अखंड कृपादृष्टी करतील।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभ